श्रोते हो, तुमच्या प्रत्येक मूड साठी परफेक्ट म्युझिक सोबत ऐका धमाल गप्पा आणि भन्नाट किस्से, एक खास शो मूड्स अँड म्युझिक आरजे शुभांगी सोबत दर बुधवारी सकाळी 10:30 आणि पुनःप्रसारण सायंकाळी 6:30. सो डोंट फॉरगेट टू लिसन मूड्स अँड म्युझिक विथ आरजे शुभांगी ओनली ऑन रेडिओ 1 भावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग.

श्रोते हो, तुमच्या प्रत्येक मूड साठी परफेक्ट म्युझिक सोबत ऐका धमाल गप्पा आणि भन्नाट किस्से, एक खास शो मूड्स अँड म्युझिक आरजे शुभांगी सोबत दर बुधवारी सकाळी 10:30 आणि पुनःप्रसारण सायंकाळी 6:30. सो डोंट फॉरगेट टू लिसन मूड्स अँड म्युझिक विथ आरजे शुभांगी ओनली ऑन रेडिओ मन भावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग.

वाईट कृत्य लोक समाधानात दिसतात पण खरे ते तसे नसतात. वाईट कृत्य करणाराला कधी ना कधीतरी पश्चाताप झाल्यापासून राहत नाही. एखादी बाई आपल्या सावत्र मुलाला त्याप्रमाणे खायला प्यायला घालते पण आतून तिथे त्याच्यावर प्रेम नसते. त्याप्रमाणे आपण परमार्थाला वागवतो. खरे म्हणजे आपले इथेच चुकते. आपला ओढा जो विषयाकडे आहे तो भगवंताकडे लावला की परमार्थ साधला. ज्याने विषयातले सुख भगवंताकडे लावले म्हणजे भगवंताच्या स्मरणात ज्याला सुखासमाधानाचा लाभ झाला त्याचे जन्माला येऊन खरे कल्याण झाले. प्रपंचात जी आपली चिकाटी आहे तिच्या एक चतुर्थांश चिकाटी जरी भगवंतासाठी आपण धरली तरी आपले काम भागेल.

0: लसीकरण आणि जंतनाशनाच्या बाबतीत किंवा आरोग्य एकूणच पशुधनाचं आरोग्य राखण्यासाठी आपल्याला कोणकोणते उपाय अवलंबता येतील?
1: जनावरांची सांभाळ आहे, त्यांचं आरोग्य जर चांगलं असेल तर आपल्याला त्यांच्याकडून दूध उत्पादकता आणि प्रजनन क्षमता मिळू शकते. म्हणजे असं की त्या जनावरांच्या शरीरावर कुठलाही ताण नाही, त्यांची रोग प्रतिकारक शक्ती चांगली आहे आणि जे पशुधन रोगांपासून दूर आहे किंवा त्यांच्या शरीरामध्ये रोगजंतूंचा प्रादुर्भाव नाही अशा सर्व पशुधनाकडून आपण चांगलं उत्पन्न मिळवू शकतो. आणि या दृष्टीनं आरोग्याची काळजी महत्वाची, रोग होऊ नये म्हणून लसीकरण आणि जे पोटामध्ये किंवा बाह्य कृमी आहे बाहेर परजीव आहे त्यांच्यासाठी आपल्याला जंतनाशन अशा प्रकारे भूमिका राबवता येत राहते. पशुधनामध्ये महत्वाचे जे रोग आहेत त्या रोगांचं लसीकरण करून घेणं आवश्यक असत. लसीकरणासाठी वर्षभरामध्ये एक किंवा दोन वेळेस पशुवैद्यकडून जर लसीच्या मात्रा पोचून घेतल्या तर निश्चितच पशुधनात रोग प्रतिकारक शक्ती निर्माण होत राहते. या रोग प्रतिकारक शक्तीमुळे आपल्या पशुधनाची उत्पादन क्षमता जी आहे त्याच्यामध्ये सातत्य आपल्याला दिसून येत राहत. महत्वाची गोष्ट अशी की जनावरांना जेव्हा लसी द्यायच्या आहेत तेव्हाही त्यांचं आरोग्य चांगलं असणं गरजेचं आहे, तरच रोग प्रतिकारक शक्ती चांगल्या प्रकारे निर्माण होत राहते. म्हणजे कृषक जनावरांना लसीकरण झालं तर रोग येणारच नाही याची खात्री नाही, पण ज्या जनावरांचं आरोग्य चांगलं आहे आणि प्रकृतीमान सुदृढ आहे अशा जनावरांना लसीकरण केलं तरच त्याचा फायदा होत राहतो. म्हणजे रोग प्रतिकारक शक्ती वाढत राहते. ताण नसणारी जनावर, व्यवस्थापन चांगलं असणारी जनावर, आहार चांगली असणारी जनावरच लसीकरणासाठी ही योग्य असतात. आपण असं पाहतो की लसीकरण सर्वसामान्यपणे सगळ्या जनावरांमध्ये केलं जातं, कधी ते रोग होण्याच्या अगोदर केलं जातं आणि कधी रोग आल्यामुळं केलं जातं. पण या भूमिका आपली अशी महत्वाची की रोग येण्यापूर्वी आणि ते सुद्धा सशक्त सुदृढ जनावरात लसीकरण करून घेणं महत्वाचं असतं. नाहीतर बऱ्याचदा लसीकरणातून जो ताप निर्माण होतो किंवा गर्भपात होतो किंवा अजून बाकीचे जे अडथळे निर्माण होतात त्यामुळे आरोग्याची हानीच होत राहते. तर अशी हानी जर टाळायची असेल तर लसीकरण हे अत्यंत महत्वाचं आहे. लसीकरणानंतर ताप जनावरांना नक्की येईल, पण तो एक चांगलं लक्षण आहे म्हणायला हरकत नाही, कारण तेव्हा रोग प्रतिकारक शक्ती जनावरांमध्ये वाढत असते. लसीकरण झालेल्या जनावरात सुद्धा एक 8 दिवस जर आपलं नियंत्रण असेल आरोग्याकडे आणि त्याच्या तापावरती तापमानावरती तर नक्कीच आपल्याला लसीकरणाचा चांगला फायदा आपल्या पशुधनात दिसून येत आहे.
0: रोग प्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी लसीकरण करून तसंच जंतनाशन करूनही जनावरांच्या एकूण आरोग्यावर नियंत्रण आणखीन कशा प्रकारे ठेवता येईल?
1: हा फार चांगला प्रश्न आहे की ज्यांचं लसीकरण वेळेवरती झालं ज्या जनावरांचं जंतनाशन वेळेवरती आणि नियमित वर्षभरात होत आहे तर अशा जनावरांचं आरोग्य चांगलं आहे का ही बाब पशुपालकाला घरच्या घरी कशी ओळखता येते? म्हणजे रोजची निरीक्षणं जी असतात त्याच्यामध्ये जनावरं जर सशक्त आणि निरोगी असतील तर त्यांची लक्षणं ओळखून एक प्रकारचं नियंत्रण ठेवता येत राहतं. दुसऱ्या महत्वाचा भाग शरीराचं तापमान. दर 8 दिवसाला जर आपण पशुधनामधील तापमानाच्या नोंदी ठेवल्या तरी सुद्धा आपल्याला जनावरांना कुठलाही आजार नाही या बाबतीमध्ये कल्पना येऊ शकते. पशुधनाचं जे एकूणच शरीर क्रिया कशा प्रकारे चालत ते पाहण्यासाठी जनावरांकडून उत्सर्जित होणारे जे घटक आहेत म्हणजे शेण मूत याच्याकडे निरीक्षण केल्यानंतर आपल्याला कळू शकतं की बाबा जनावरांचं आरोग्य कसं आहे. म्हणजे शेणाची प्रत जर घट्ट नसली किंवा शेणाचा प्रतिबिंध जर रक्त नसेल, शेणामध्ये जर काही जंतू नसतील किंवा काही किडे नसतील तर आपल्याला लक्षात येत राहील की पचन क्रिया सुलभ आहे. लघवीचा जो रंग आहे तर तो सर्वसाधारण पिवळसर जर असेल तर समजू शकतो की शरीर क्रिया चांगल्या प्रकारे चालू. या रंगामध्ये कुठलाही बदल झाला किंवा पिवळटपणा वाढला किंवा लाल रंग आला तर आपल्याला लक्षात येऊ शकेल की या जनावरांचं आरोग्य हे बिघडलेलं आहे. त्याच्यामुळे निरीक्षण एक आणि दुसरा म्हणजे उत्सर्जित होणारे पदार्थ याच्यावरती आपलं ऑब्झर्वेशन निरीक्षण वाढवणं. तिसरा एक महत्वाचा भाग आहे की तो रक्त तपासणीमधून आहे. पशुवैद्यकीय दवाखान्यामध्ये जनावरांची शेण तपासणी, रक्त तपासणी आणि मूत्र तपासणी होऊ शकते. आपल्या जवळच्या पशुवैद्यकीय अधिकाऱ्याकडून आपल्या पशुधनाचं जर हे नियमित तपासणीच्या बाबी राबवल्या तर नक्कीच आपल्याला नियंत्रण ठेवता येत राहतं. मग अशी सांगितल्याप्रमाणे पोषणाचे घटक रक्तात आहेत का नाही हे आपल्याला चांगल्या प्रकारे ओळखता येऊ शकतं. त्याच्यासाठी आपण रक्ताचे नमुने दर 6 महिन्याला प्रयोगशाळेसाठी पाठवू शकतो. अशा प्रयोगशाळा मात्र विभागीय पातळीवरच असतात म्हणजे त्या ग्राम पातळीवर मिळणार नाही, पण शेण रक्त आणि लघवी हे आपल्याला ग्राम पातळीवरती सुद्धा तपासून घेऊ शकते. आपण जो चारा उत्पादन करतो ती जमीन त्यामध्ये पूर्ण प्रमाणात सकस आहे का नाही, सकसता आहे का नाही आणि चारा पिकामध्ये योग्य प्रमाणात क्षार आहेत का नाही याचंही आपल्याला परीक्षण म्हणजे माती परीक्षण ज्याला आपण म्हणतो आणि
0: किंवा मग असा कुठला काळ आहे की जो अतिशय महत्वाचा आहे प्रकृतीच्या दृष्टिकोनातून?
1: शरीराची झीज होणारा काळ हा निश्चितच महत्वाचा. आणि जनावरांच्या शरीराची झीज फक्त एकाच वेळी होते म्हणायला हरकत नाही, ती प्रसूतीनंतर. शरीराची शरीर वजनामध्ये झीज, शरीरावरती असलेला ताण, आरोग्यावरती येणारा ताण, रोगजंतूंचा प्रसार होण्याचा संभाव्य परिस्थिती, असा एकूण जो काळ आहे प्रसूतीनंतरचा, तर या 30 दिवसाच्या काळामध्ये जर आरोग्याची चांगली काळजी घेतली तर जास्त जनावरांचं आरोग्य टिकून ठेवता येत राहतं. कारण ज्या शरीर क्रिया ह्या मंदगतीने चालू असतात किंवा नियमित होत

0: अमरत्व.
1: हा एकच प्रश्न, जीवात्म्याच्या अमरत्वासंबंधीचा प्रश्न जितक्या वेळा विचारला गेला आहे तितक्या वेळा आणखी दुसरा कोणता प्रश्न विचारला गेला असेल? ह्या रहस्याचा भेद करण्यासाठी मानवानं हे जग जितकं धुंडाळलं तितकं आणखी कशासाठी वर धुंडाळलं असेल? ह्या प्रश्नापेक्षा मानवी हृदयाला जवळचा आणि जिव्हाळ्याचा आणखी कोणता प्रश्न असेल? आमच्या जीवनाशी, आमच्या अस्तित्वाशी इतका अच्छेद्यपणे निगडीत असा आणखी कोणता प्रश्न असेल? हे अमरत्व हा कवींच्या कल्पनेचा, तत्वज्ञांच्या विचारांचा, द्रष्ट्यांच्या चिंतनाचा आणि ऋषींच्या ध्यानाचा विषय झालेला आहे. सिंहासनाधिष्ठित सम्राटांनी त्याची मूलगामी चर्चा केलेली आहे. रस्त्यावरच्या भिकाऱ्यांनी त्याचं सुरम्य स्वप्न बघितलेलं आहे. मानवातील सर्वात श्रेष्ठांना त्याचा लाभ झालेला आहे. सगळ्यात निकृष्ट माणसांनीही त्याची आशा धरलेली आहे. ह्याविषयीची आस्था आणि ओढ अजूनही नाहीशी झालेली नाही आणि मानव स्वभाव जोपर्यंत आहे असाच राहील तोपर्यंत त्याच्याविषयीची ही आस्था आणि ही ओढही नष्ट व्हायची नाही. निरनिराळ्या जनांनी जगाला ह्याविषयी निरनिराळी उत्तरं दिलेली आहेत. परत इतिहासाच्या प्रत्येक पर्वात हजारो जणांनी हा प्रश्न व्यर्थ म्हणून सोडून दिलेला आहे आणि तरीही तो प्रश्न अजूनही होता तसाच नवीन आहे, ताजा आहे. जीवनाच्या धवडग्यात आणि धडपडीमध्ये पुष्कळदा आपल्याला ज्याचा विसर पडल्यासारखं होतं, पण अकस्मात कुणीतरी मरतो, ज्याच्यावर प्राणापलीकडे प्रेम केलं त्याच्यात सगळा जीव गुंतलेला होता असा आपला अगदी जवळचा आणि आवडीचा कुणीतरी आपल्यापासून कायमचा हिरावून घेतला जातो आणि मग या संसाराचा कोलाहल, दंगल आणि धुडगूस क्षणभर निमतात. सगळं कसं थबकल्यासारखं होऊन जातं आणि आत्म्याच्या गाभाऱ्यात तो जुनाच घुमारा घुमू लागतो. ह्यानंतर पुढे काय? मृत्यूनंतर आत्म्याचं काय होतं? समस्त मानवी ज्ञान हे अनुभवातूनच उत्पन्न होत असतं. अनुभवाखेरीज आपण काहीही जाणणं शक्य नाही. आपला सर्व तर्क, आपली सगळी अनुमानं ही आपण आपल्या अनुभवांनी बनवलेल्या सामान्य सिद्धांतांवर आधारलेली असतात. आपले समस्त ज्ञान म्हणजे स्वतःच्या अनुभवांची नीट गुंफण करणं, नीट जुळणी करणं, त्यांचा नीट समन्वय साधणं, याखेरीज आणखी काही नाही. सभोवताल दृष्टी टाकल्यास आपल्याला काय आढळून येतं? एकसारखा बदल, अखंड परिवर्तन. बीजातून रोप उगवतं, रोपाचं झाड होतं आणि वर्तुळ पूर्ण करून ते झाड फिरून बीजरूप धारण करतं. प्राणी जगात येतो, काही काळ जगतो आणि मरतो. अशा रीतीने वर्तुळ पूर्ण होतं. मनुष्याचंही असंच. फार काय पण मोठमोठे पर्वतसुद्धा हळूहळू पण निश्चितपणे चूर्ण होत असतात. नद्या हळूहळू पण सुनिश्चितपणे सुकत असतात. पावसाच्या रूपानं पाणी समुद्र सोडून बाहेर जातं आणि परत अखेर समुद्राला जाऊन मिळतं. सर्वत्रच वर्तुळं पूर्ण होत आहेत. जन्म, वृद्धी, क्षय आणि विनाश अगदी अंकगणिताच्या अचूकपणे एकामागून एक येत असतात. हा आपला अगदी नित्याचा, अगदी रोजचा अनुभव आहे. आणि तरीसुद्धा अगदी यक्कश्चित अणूपासून तो सर्वश्रेष्ठ सिद्ध पुरुषापर्यंतच्या या अब्जावधी प्रकारच्या विभिन्न विविध नामरूपयुक्त वस्तूंच्या पाठीशी त्यांच्या अंतरंगी एक अखंडितता, एक प्रकारचं ऐक्य विद्यमान असल्याचं आपल्या प्रत्ययाला येतं. दररोजच आपल्याला दिसून येतं की जी भिंत एका पदार्थाला दुसऱ्या पदार्थापासून विलग करत आहे असं वाटत होतं, ती भिंत धडाधड ढासळत आहे आणि समस्त पदार्थ म्हणजे एकच जडद्रव्य असून ते वेगवेगळ्या प्रकारे आणि निरनिराळ्या रूपाने व्यक्त होत आहे असं आधुनिक विज्ञान मानू लागलं आहे. ती एकच प्राणशक्ती नाना प्रकारांनी आणि नाना रूपांनी प्रकट होते आहे. ह्या साऱ्यांना जोडणारी ती जणू एक सलग साखळी असून ही सगळी भिन्न भिन्न रूपं म्हणजे जणू त्या साखळीचीच एक एक कडी आहेत. कडीमागून कडी अशा या अनंत कड्या विखुरलेल्या आहेत, पण सगळ्या आहेत मात्र त्या एकाच साखळीच्या कड्या. ह्यालाच म्हणतात क्रमोन्नती किंवा क्रमविकासवाद. ही कल्पना जुनीच आहे, फार जुनी आहे. मानव समाज जितका जुना आहे तितकी जुनी आहे. फक्त मानवी ज्ञान जसजसं प्रगत होतं आहे तसतसा तिला उजळा बसत असून ती अधिकाधिक अभिनव, अधिकाधिक उज्ज्वल, जास्त जास्त टवटवीत वाटत आहे. पण ह्या क्रमविकासाला आणखी एक महत्वाची बाजू आहे की जी त्या प्राचीनांनी हेरलेली होती पण जी आधुनिकांच्या मात्र अजून नीटशी लक्षात आलेली नाही, आणि ती म्हणजे क्रमसंकोच. बीजाचाच वृक्ष होत असतो, वाळूच्या कणाचा कधी वृक्ष होत नसतो, पिताच पुत्र होत असतो. चिखलाचा एक पेंड कधी पुत्ररूपाने जन्मत नाही.

0: दिल से सुनो, दिल से सुनाओ, रेडियो 91.8 FM, ऑलवेज हैड टची।
1: ग्राम गीता चिंतन भाग आठवा। ग्राम गीतेच्या या भागाचे चिंतन करताना वंदनीय राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज म्हणतात, या विश्वातील सर्व जाती धर्म पंत संप्रदायातील मानवांच्या उद्धारासाठीच साधू संत देव धर्म निर्माण झाले। त्यांनी कर्म देखील त्याच दिशेने केले। साधू संत देव धर्म मानवोद्धारची त्यांचे कर्म हेची आठवणी उद्धरू ग्राम तुकड्या म्हणे। ह्या मनातील उच्च उंच विचाराच्या अवस्था आहेत। साधू म्हणजे वेश नव्हे, साधू ही वृत्ती आहे। षड विकार ज्यांनी धुतले तो साधू, काम क्रोध मद मच्छर दंभ अहंकार ज्याच्या अंतकरणात नाही त्याला साधू असं म्हणतात। साधूचं ढोंग करता येईल, साधू होता येत नाही, कारण साधू ही वृत्ती आहे। उज्जैनच्या कुंभमेळ्यात एकदा 6 साधू जमीन उकरून अगदी वाळू टाकून रखरखत्या उन्हात आणि गळ्यात हार आहेत आणि एक पारध्यासारखी साधी लंगुटी आहे, अशा अवस्थेत ते पडले आहेत, राम राम जपून राहिले आहेत, पिण्याचं पाणी देखील त्यांच्याजवळ गरम आहे। एकदा जात असताना त्यातला एक साधूच एके दिवशी त्या ठिकाणी होता। तो मला पाहून म्हणाला, ए इदरा। त्याचे ते शब्द ऐकून मला असं वाटलं की रोज आपण यांच्या तपश्चर्याच्या श्वासावरच समाजाची धारणा टिकून आहे, समाजात सुख नांदते आहे असा आपला विचार होता, पण या महात्म्याचे शब्द ऐकून तर असं वाटते की हे कर्कश शब्द आहेत, हे साधूचे शब्द असूच शकत नाहीत। त्यावेळी त्यांनी बोलावल्याप्रमाणे मी त्या महात्म्याच्या जवळ गेलो आणि बोललो, बाबाजी क्या आज्ञा आहे? तेव्हा तो साधू म्हणाला, अरे तू क्या आज्ञा का पालन करेगा, मैंने तो तुझे इसलिए बुलाया कि जरा लेट के देख, ये धूप में कड़ी रेत में भगवान काय को कहते। सहज माझ्या मनात आलं की या गरम वाळूत झोपल्याने जर देवत्वाची अनुभूती प्राप्त झाली असती तर पूर्वीच्या काळातील साधू संत हिमालयाच्या कुशीत जाऊन वर्षानुवर्ष त्यांनी तपश्चर्या केलीच नसती। काहीतरी आपलं कुठंतरी चुकलं। तेव्हा मी पुढे बोलायला लागलो, बाबाजी आप नाराज नाही होते तो एक बात कहूं? तो त्याच कर्कश शब्दात म्हणाला, अरे मन में नहीं रखना, कह दे क्या है। तेव्हा मी बोललो की आप जो कर रहे ये तो साधन है, यदि इस साधन के जरिए आपके वृत्ति पर साधुता का संस्कार होता तो इतना दंभ उभर नहीं आता। हे ऐकून तो साधू आणखीनच चिडला आणि बोलायला लागला की महात्माओं के साथ

संत म्हणजे सत को जाने सो संत. वेशाने देखील संत होता येत नाही, सत्याचा अंत ज्याने घेतला तो संत. संतांचा अधिकार देवाच्याही पुढे यामुळेच असते. आणि तुकोबाराय म्हणतात, हे देवा घे आमचा आशीर्वाद आणि नान आमच्या भाग्यानी. वंदने महाराजांनी देखील म्हटलेले आहे, हे याद रखना ईश्वर हम पर निशान तेरा. संत निर्द्वंद, निर्लेप, निर्लोभ, निर्मत्सर, निरासक्त असतात. विक्रम नगरीमध्ये अर्थात त्याच उज्जैनीमध्ये एकदा गोपीचंदाच्या तपोभूमीजवळ मी जेव्हा फिरत फिरत गेलो, दर्शन घेतलं आणि माघारी फिरलो, तेव्हा एका आवडीच्या झाडाखाली एक संत महात्मा बसून होते. त्यांच्या जवळ मात्र कोणी जात नव्हतं. दुरून सगळे तेवढ्या श्रद्धेने बेलफूल अक्षदा अर्पण करत होते आणि नमस्कार करून निघून जात होते. त्यापैकी एकाला मी विचारलं की बाबाजी, आशीर्वाद देने के लिए तो दूर दूर से यहाँ भक्त मंडली आ रहे है कुंभ मेला में, और आप दूर से हाथ जोड़ के चले जाते हो, पास में जाके आशीर्वाद क्यों नहीं लेते? ये तो बहुत बड़े अधिकारी सत्पुरुष दिखते है. त्यावर तो म्हणाला की नहीं पंडित जी, हम तो संसारी जीव है, कुछ गलती हो जावे तो शाप भुगतना पड़ता है, इसलिए हम ये सत्पुरुष के पास में नहीं जाते. भले ही वो आशीर्वाद ना देवे, लेकिन हमारे हाथ से गलती नहीं होना चाहिए, इसलिए हम दूर से चले जाते हैं. तेव्हा मी मनात विचार केला, व्यसनानी आजारानी सडून मेल्यापेक्षा अशा अधिकारी सत्पुरुषाच्या शापाने जर मेलं तर काय वाईट आहे. असंच जर असेल तर आपण त्या ठिकाणी जायचं. या अर्थाने मी त्या महापुरुषाच्या जवळ पोहोचलो. माझ्या पायामध्ये स्लीपर चप्पल असल्यामुळे त्याचा आवाज झाला. तो सत्पुरुष बोलला, कोण आहे बेटा? हे शब्द मी त्याच्या वाणीतून त्यांच्या जेव्हा ऐकले तेव्हा अंतकरण भरून आलं. वाटलं की एक आई जर सोडली तर एवढ्या प्रेमाची शब्द फेक करणारा सत्पुरुषाशिवाय, संत सद्गुरूशिवाय दुसरा कोणी जगाच्या पाठीवर असूच शकत नाही. तेव्हा मी देखील तेवढ्याच विनम्रतेने बोललो, बाबाजी मैं महाराष्ट्र आया हूँ, आप जैसे सत्पुरुषों का आशीर्वाद लेने प्रवचन सत्संग सुनने के लिए आया हूँ. पुन्हा तो महात्मा बोलला, हाँ हाँ बेटा बैठ जा, भगवान तेरा भला करे. त्यानंतर ते काहीही बोलले नाही. मी बाजूला बसलो दर्शन घेऊन आणि दृश्य पाहिलं की त्यांच्या पोटरीला जवळजवळ निंबा एवढा भला मोठा एक फोड झाला होता आणि त्या फोडामध्ये त्या खांडकामध्ये पांढरे बाऊ पडले होते. ते बाऊ जेव्हा खांडकाच्या खाली पडत होते तेव्हा तो महात्मा पानावर उचलून पुन्हा त्या खांडकामध्ये टाकत होता. हे सगळं काही वेळ पाहिलं, मला पाहुल्या जात नव्हतं, अंतकरण भरून येत होतं की केवढे मोठे हे देहाच्या संबंधी अनासक्त असतात हे महात्मे, म्हणूनच खऱ्या अर्थाने जगाचं कल्याण हे करू शकतात. तेव्हा मी त्यांना विचारलं की बाबाजी, थोडा दुःख हुआ तो हम संसारी जीव, येऊ दवाखाना येऊ डॉक्टर हम घुमते है, दुःख जब तक ठीक नहीं हो जाता तब तक बहुत सारा पैसा खर्चा करते है, लेकिन आप तो नीचे गिरने वाले ये केळों को और ये दुख में डाल रहे, क्या आपको वेदना नहीं होती? यावर तो महात्मा बोलला कि भैया मैं और क्या कर रहा, जिनका अनाज मैं उनको खिला रहा हूं. अरे ये शरीर तो कीड़े मकोड़े की खेती है बेटा, उनका अनाज मैं उनको खिला रहा हूं, न जाने मैं मरने के बाद में मेरे शरीर का क्या होगा, कौन जाने. इसलिए मेरे जिंदापन में जिनका अधिकार मेरे ये शरीर पर है, ये कीड़े मकोड़ों का, उनका अनाज मैं उनको खिला रहा हूं, और क्या कर रहा. अधिकार परत्वे या अर्थाने वंदनीय महाराज लिहितात, उन्हें दिसे ते पूर्ण करी जगाचा तोल बोधे सावरी, परी केल्याचा स्पर्शची नशे अंतरी, चमत्कारी संत ऐसे. देतो तो देव, देव म्हणजे घेवची नव्हे, दुःख दारिद्र्यातही सुख देतो त्याला देव असं म्हणतात. यासाठी एक सुंदर इतिहासातलं प्रमाण आहे. सुदामानी भगवान गोपाल कृष्ण संदीपनी ऋषीच्या आश्रमात अशा प्रकारचे शाळा कॉलेज त्या काळात नव्हते द्वापर युगात. तेव्हा इतर विद्यार्थ्यांबरोबर त्या ठिकाणी तेही सुद्धा राहिले आहे गुरुच्या सानिध्यामध्ये. आणि संदीपनी ऋषी त्यांना अध्यात्म, संस्कृत, धनुर्विद्या, आयुर्वेद हे सगळं शिकवायचे. आणि या मुलांना नुसतं शिक्षण नव्हे तर गुरु आचार्य मंडळी मन जर रिकाम असेल तर सैतान आपला कारखाना निर्माण करतो. सैतानी संस्कार जेव्हा मनात निर्माण होतात तेव्हा तो व्यसनामध्ये कधी खेचले जाईल सांगता येत नाही. आजही हा सिद्धांत जीवनाला लागू आहे. असं त्या काळापासून ही दीक्षा लहानपणापासून द्यायचे. वास्तविक भगवान गोपाल कृष्णाला याची काहीही आवश्यकता नव्हती. भगवान कृष्णाचा अवतार हा क्रांतीचा अवतार आहे. निर्णय जो करतो त्याला देव असं म्हणतात. पण तरी पण पुढच्या पिढीला याचं ज्ञान व्हावं यासाठी भगवान गोपाल कृष्ण संदीपनी ऋषींच्या आश्रमात राहिले. ग्रामगीता ग्रंथामध्ये त्याचं स्मरण वंदे राष्ट्रसंत श्री तुकडोजी

0: महाराज करून देतात. लहानपणी आश्रमी न्यावी मुले, जैसे विश्वामित्र राम लक्ष्मण नेले, संदीपनी द्रोणांनी शिकविले, तैसे विविध ज्ञान द्यावे, साधा या रोतनियमाला, असेच आश्रम काढा गावाला, शिकवा आपुल्या भावी पिढीला, लक्ष देऊनी मित्र हो. तेव्हा या आश्रमात असणारे विद्यार्थी यांना दिनचर्येप्रमाणे श्रमाचे कष्टाचे कामं देखील करावं लागत असत. एक दिवस सुदामा आणि भगवान कृष्ण यांच्यावर जंगलातून मोडी तोडून आणायची जबाबदारी होती. आचार्य आणि त्यांच्या आचार्या त्यांच्या पत्न्या या विद्यार्थ्यांची फार मोठी काळजी घेत असत. दूर कुठंतरी जंगलात जावं लागे त्या पद्धतीने हे गेले आणि सोबत चणे आणि त्यांना दिले की भूक लागली तर बेटा हे खाजा. निसर्ग नियमाप्रमाणे पाऊस आला. नदीच्या अलीकडे यायचं होतं. क्षिप्रा नावाची ती नदी आहे. परंतु भरून वाहत होती पुरामुळे येऊ शकत नव्हती. रात्र झाली. झाडावरच भगवान कृष्ण आणि सुदामा राहिले. सुदामाला भूक लागली. सुदामाचं एक मन म्हणे की हे मूठ दोन मूठ चणे आहेत, दोघांची भूक होणार नाही. मला जास्त भूक लागली आणि मी एकट्याने खाल्ले तर काय होईल. सुदामाचं दुसरं मन सांगत होतं की असं करू नको, अरे घासातला घास खाल्ला पाहिजे, त्यालाच तर खरं मित्रप्रेम म्हणतात. असं होता होता सुदामाच्या एका मनाने सांगितलं की खाऊन टाक. तो खायला लागला. झाडाच्या खालच्या फांदीवर भगवान कृष्ण होते. शेवटचा घास असेल. कृष्ण म्हणतात, सुदामा अरे आता भूक लागली, वेळ झाला, उद्या सकाळीच आश्रमात आपण पोहोचू. आपल्या गुरुमाईने काही खायला दिलं होतं ना. त्यावेळी सुदामा म्हणायला लागला, बोलता बोलता एक चना कठोर असल्यामुळं कुचर असल्यामुळं तो वाजला. सुदामा म्हणायला लागला की कृष्णा मी खाऊन टाकले, मला भूक खूप जोरानं लागली होती. भगवान कृष्ण म्हणतात, हां ठीक आहे ठीक आहे, खाल्लं ना, काही विचार करू नको, काही चिंता करू नको. तेव्हा संस्कृती अशी सांगते, बोले तैसा वागे तो थोर म्हणावा, बोले परी न वागे तो चोर म्हणावा. पहिलाच अत्यंत गरीब असणारा सुदामा आता या वर्तणुकीमुळे त्याला दारिद्र्य पुढे भविष्यात निर्माण झालं. कणाचा जो दुरुपयोग करतो त्याला दारिद्र्य आल्याशिवाय राहत नाही, अशा या भारतीय संस्कृतीचे सिद्धांत आहेत. आणि कालांतराने आपापल्या घरी गेले. यानंतर समोर काय होते आहे ते आपण पुढच्या भागात बघूया.
1: आप सुन रहे हो रेडिओ मनभावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग. आपलं खानदेश, आपली माणसं.
2: श्यामची आई. परम पूज्य साने गुरुजींनी आपल्या बालपणीच्या घटना ज्या पुस्तकामध्ये लिहिल्या त्या पुस्तकाचं नाव

0: मंदिराच्या गच्चीवर सारी मंडळी बसली होती. दूरचा नदी प्रवाह चांदीच्या प्रवाहासारखा दिसत होता. नदीला विश्रांती माहीतच नाही, सारखं वाहन तिला माहीत. तिची प्रार्थना कर्ममय प्रार्थना सारखी 24 तास सुरू असते. कर्म करीत असताना ती कधी गाणी गुणगुणते, हसते, कधी गंभीर होते, कधी रागाने लाल होते. नदी म्हणजे एक सुंदर आणि गंभीर गूढ आहे. श्याम त्या नदीकडे पाहतच उभा होता. सृष्टी सौंदर्य श्यामला वेड करीत असे. कधी रम्य सूर्यास्त पाहून जणू त्याची समाधी लागे आणि पुढील चरण त्याच्या तोंडातून बाहेर पडे. राहुनी गुप्त मागे करतोसी जादुगारी, रचितोसी रंगलीला प्रभु तू महान चितारी. किती पाहू पाहू तृप्ती नरे बघून, शत भावनांनी हृदयही उचंबळून. यावेळेस त्याची अशी समाधी लागली होती का. राम त्याच्याजवळ गेला आणि म्हणाला,
1: श्याम सारी मंडळी आली, प्रार्थनेला चल, सर्वजण वाट पाहत आहेत.
0: मी आपला पाहतच राहिलो. असं म्हणून श्याम त्याच्यासाठी असलेल्या जागेवर जाऊन बसला. प्रार्थना झाली आणि गोष्टीस सुरुवात झाली. मित्रांनो, प्रत्येक जातीची संस्कृती भरलेली आहे. प्रत्येक जातीची विशिष्ट संस्कृती असते. सर्वांची मिळून राष्ट्रीय संस्कृती होत असते. प्रत्येक चालीरीतीत संस्कृतीचा सुगंध भरलेला आहे, तो ओळखला पाहिजे. आपल्या साऱ्या चालीरीतीत आपण लक्ष घातलं पाहिजे. काही अनुपयुक्त चाली असतील त्या सोडून दिल्या पाहिजेत, पण संस्कृतीचं संवर्धन करणाऱ्या चाली मरू देता कामा नये. आपल्या देशातील आपल्या समाजातील प्रत्येक आचार म्हणजे एक शिकवण आहे. आमच्या घरी एक अशी पद्धत होती की रोज दुपारच्या मुख्य जेवणाच्या वेळी प्रत्येकानं श्लोक म्हणायचा. जेवताना श्लोक म्हटला नाही तर वडील रागे भरत. वडील आम्हाला मोरोपंत, वामन यांचे सुंदर श्लोक आणि कविता शिकवित असत. स्तोत्र, भूपाळ्या, श्लोक हे शिकवित असत. वडील येत, आम्हास उठवीत, आमच्या अंथरुणावर बसत आणि आम्हाला भूपाळ्या श्लोक शिकवू लागत. आम्ही अंथरुणातच गोधड्या पांघरून बसत असू. माझ्या लहानपणी आमच्याकडे ब्लँकेट नव्हते. गोधडी, पासोडी किंवा आईची चौघडी हेच पांघरून आणि अंथरुण असावयाचे. गणपतीच्या गंगेच्या भूपाळ्या वडील शिकवीत. कानी कुंडलाची प्रभा, चंद्र सूर्य जैसे नभा हे चरण आजही मला मधुर वाटतात. वक्रतुंड महाकाय, शांताकारम, वसुदेव सुतम देवम, कृष्णाय वासुदेवम संस्कृत श्लोक, तसंच गंगे गोदे यमुने, कृष्णानुजा सुभद्रा, कुंकुम मंडित जनके, देवी म्हणे ये रथावरी झने यदुराया, असा येता देखे मारावे मजला, अंग वक्र अधरी धरी पावा, अशा आर्या आणि श्लोक ते आम्हाला शिकवत. हे श्लोक आम्हाला लहानपणी पाठ येत. रोज एखादा नवीन श्लोक ते शिकवायचे. वडील नुसते तोंडपाठ नसत करून घेत तर अर्थही सांगायचे. सौमित्र म्हणजे कोण असं ते विचारीत. आम्हाला सांगता आलं नाही तर पुन्हा प्रश्न विचारीत. लक्ष्मणाची आई कोण, आम्ही सांगावे. सौमित्रा, मग सौमित्र म्हणजे कोण, आम्ही सांगावे तेही अंदाजाने. लक्ष्मण, भले शाबास, अशी मग ते शाबासकी देत. सौमित्र याचा अर्थ सांगितल्यावर मग राधेय म्हणजे कोण, सौभद्र म्हणजे कोण असं ते विचारित. वडिलांच्या या पद्धतीमुळं शेकडो संस्कृत शब्दांचा अर्थ आम्हाला समजू लागला होता. वडील पहाटे शिकवीत तर रात्री आई शिकवी. दिव्या दिव्या दीपोत्कार, कानी कुंडल मोतीहार, दिव्याला देखून नमस्कार, किंवा तिळाचं तेल कापसाची वात, दिवा तेवे माध्यान्न रात, दिवा तेवे देवापाशी, माझा नमस्कार सर्व देवांच्या पाशी, असं आई शिकवीत असे. आम्हालाही त्यामुळं पाठ करण्याचा नाद लागे. दुपारी जेवणाच्या वेळी जर वडिलांनी न शिकवलेला पण आम्हीच पाठ केलेला श्लोक आम्ही म्हटला तर वडील शाबासकी देत. त्यामुळं आम्हास उत्तेजन मिळे. गावात कुठे लग्न मुंजीची पंगत असली किंवा उत्सवाची समाराधना असली तिथंही मुलं श्लोक म्हणत. जो श्लोक चांगला म्हणे त्याची सारी स्तुती करीत अशा रीतीनं घरी दारी श्लोक पाठ करावयास उत्तेजन मिळे. जेवताना सुंदर काव्य, सुंदर विचारांचे श्लोक कानावर पडत जणू ते ऋषी तर्पणच होत असे. गावात कुठे जेवणावळ असली तर बोलावणे असावयाचेच. आमच्या बरोबर वडीलही आलेले असतील तर श्लोक म्हणावयास आम्हास मानेनं डोळ्यांनी इशारा देत आणि आम्ही लगेच म्हणत असू. घरी गेल्यावर वडील रागावतील ही भीती असे. मला श्लोक जरी चांगले आणि पुष्कळ येत होते तरी पंक्तीत मी लाजत असे. माझा आवाज फारसा चांगला नव्हता, सभाधीटपणाही नव्हता. लहानपणापासून मी समाजाला आणि समाजाच्या टीकेला भीत असे. मी लाजक्षी आहे, अजूनही फार साळलेला मी लगेच कावराबावरा होतो. श्लोक म्हणत असता कुणी हसला, कुणी टीका केली तर मला वाईट वाटे. दुसऱ्याच्या घरी जेवावयास जाण्याची मला लहानपणापासून लाज वाटत असे. पण कुणीतरी गेलेच पाहिजे होते, हजेरी लागलीच पाहिजे, नाहीतर तो उर्मटपणा माजोरेपणा दिसला त्यांचं मन दुखावलं असं झालं असतं. वडील घरी नसल्यामुळं माझ्यावर जेवावयास जाण्याची पाळी आली. दुपारी स्नान सांगणे आले आणि थोड्या वेळाने मी जेवावयास गेलो. कणे रांगोळ्या घातल्या होत्या, केळीची सुंदर पानं होती. मी एका आगोतलीवर जाऊन बसलो. उदबत्त्यांचा घमघमाट सुटला होता. उन्हाळ्याचे दिवस होते म्हणून पाण्याच्या मोठ्या हंड्यांना बाहेरून फडकी लावलेली होती आणि पाण्यात वाळा टाकलेला होता. घरोघरचे का आले नाही याची चौकशी. जो येणार असून आला नसेल त्याच्याकडे हातात पळी पंचपात्र घेऊन एखाद्या मुलाला पाहिजे. हर हर महादेव म्हणून मंडळी जेवावयास दिली. बायका वाढीच होत्या. एखाद्या बाईचा मुलगा पंक्तीत जेवत असला तर ती आपल्या मुलाला विचारी, बंड्या श्लोक म्हटलास का, म्हण आधी. श्लोक म्हणणे म्हणजे सदाचार आणि भूषण मानले जाई. श्याम श्लोक म्हणणारे, तुला तर कितीतरी चांगले येतात. तो चैतन्य सुमनम नाहीतर डिडीम डिडीम म्हण. मला आग्रह होऊ लागला. मला लाज वाटे आणि म्हणण्याचे धैर्य होईना. बाय क्या आहेच अगदी, अरे म्हण ना. शेजारचे गोविंद भट म्हणाले. सारे मी ऐकून घेतले, मी लक्ष दिले नाही. एक मुलगा सर्वांचे जेवण होण्याआधीच उठला. आधी उठणं म्हणजे पंक्तीचा अपमान असं समजण्यात येई. जेवणं झाली, सगळी मंडळी उठली. मी सुपारी खातच नसे. वडील फार रागावत सुपारी खाल्ली. विद्यार्थ्यानं सुपारी विडा खाऊ नये अशी चाल होती. मी घरी आलो. शनिवार असल्यामुळं दोन प्रहरी शाळेला सुट्टी होती. आईनं विचारलं, काय रे होते जेवायला, भाज्या कसल्या केल्या होत्या. मी सारी हकीकत सांगितली. आईनं विचारलं, श्लोक म्हणलास की नाही. आता काय उत्तर देणार. एका खोट्यास दुसरं खोटं, एक खोटं पाऊल टाकलं की ते सावरावयाला दुसरं खोटं पाऊल टाकावे लागते. पाप पापास वाढवित असते, दृढमूल करीत असते. आईला मी खोटंच सांगितलं. श्लोक म्हण. आईनं पुन्हा विचारलं, कोणता म्हटलास, तो म्हटलेला लोकांना आवडला का. पुन्हा मी खोटे बोलत राहिलो. नेत्री दोनही प्रकाश पसरे हा श्लोक म्हटला. माझ्या वडिलांना हा श्लोक फार आवडत असे आणि तो आहेही गोड. मी सारा म्हणून दाखवू का. नेत्री दोन हिरे प्रकाश पसरे अत्यंत ते साजिरे, माथा सेंदूर पाझरे वरी बरे दुर्वांकुराचे तुरे, माझे चित्त विरे मनोरथ पुरे देखोनी चिंता हरे, गोसावी सुत वासुदेव कविरे त्या मोरयाला स्मरे. मी आईला हे सारे खोटे सांगत होतो. खोड्या करावायच्या, एकमेकांची उणी पाहावायची, एकमेकास मार बसवायचा हा मुलांचा असतो. बंड्या बन्या वासू सारे आले आणि आईला म्हणाले, ऋणी गगन ताटी शुद्ध नक्षत्र रत्ने, तो मी म्हटला आणि मला शाबासकी मिळाली. असं वास म्हणाला. गोविंद म्हणाला, असा येता दे रथरी, हा मी म्हटला आणि नरसू अण्णांनी मला शाबासकी दिली. आई मला म्हणाली, श्याम मला फसवलेस, खोटे बोललास, श्लोक म्हटला म्हणून मला सांगितलेस. वासू म्हणाला, श्याम केव्हा रे म्हटलास तू. बन्या म्हणाला,
1: अरे त्याने मनात म्हटला असेल तो आपल्याला कसं ऐकू येईल. बंड्या म्हणाला, आपण देवाने तर ऐकला असेल ना.
0: मुले माझी थट्टा करीत निघून गेली. मुले म्हणजे गावातील न्यायाधीशच असतात, कुणाचे काही लपू देणार नाहीत. गावातील सर्वांची बिंगे चव्हाट्यावर आणणारी वर्तमानपत्र असती. मला आई म्हणाली, श्याम तू श्लोक म्हटला नाहीस ही एक चूक, आणि खोटं बोललास ही तर फार भयंकर चूक. देवाच्या पाया पड आणि म्हण मी पुन्हा खोटं बोलणार नाही. मी मुखस म तिथं उभा होतो. आई पुन्हा म्हणाली, ता नाहीतर घरी येऊ देत, त्यांना सांगेन मग मार बसेल, बोलणी खावी लागतील. मी जागचा हल्लो नाही. मला वाटलं आई वडला सांगणार नाही, ती विसरून जाईल, आजचा तिचा राग उद्या कमी होईल. आई पुन्हा म्हणाली, नाही ना ऐकत. बर मी आता बोलत नाही. वडील रात्रीसच परगावहून आले होते. रोजच्या प्रमाणे ते पहाटे उठवावयास आले. त्यांनी भोपाळ्या सांगितल्या, आम्ही म्हटल्या. वडिलांनी मला विचारलं,
2: श्याम काल कोणता श्लोक म्हटलास?
0: आई ताक करीत होती, तिची सावली भिंतीवर नाचत होती. उभे राहून ताक करावे लागे. मोठा डेरा होता, माथ्यासुद्धा मोठा होता. आईनं एकदम ताक करायचं थांबवलं आणि ती म्हणाली, श्यामनं काल श्लोक म्हटला नाही, मला मात्र खोटंच येऊन सांगी म्हटला. परंतु शेजारच्या मुलांनी सारी हकीकत सांगितली हो. मी त्याला सांगत होते की देवाच्या पाया पड आणि पुन्हा खोटं बोलणार नाही असं म्हण. किती सांगितलं तरी ऐकेच ना. वडिलांनी मला विचारलं आणि रागाने म्हटले,
2: अरे उठतोस की नाही? त्या भिंतीजवळ उभा राहा, चल. श्लोक म्हटलास का काल?
0: वडिलांचा राग पाहून मी घाब. मी रडत रडत म्हणले,
1: नाही नाही म्हटलं.
2: मग खोटं का सांगितलंस? 100 तुला सांगितलं की खोटं बोलू नये म्हणून.
0: वडिलांचा राग आणि आवाज वाढत होता. मी कापत कापत म्हटले,
1: पुन्हा खोटं नाही बोल.
2: आणि देवाच्या पाया पड म्हणून सांगत होती ते ऐकले नाहीस? आई बापांचे ऐक हे माहित नाही वाटतं? माजलास होय तू.
0: वडील आता उठून मार असं वाटू लागलं. रडत रडत आईजवळ जे काशिरू पायावर पड.
1: चुकलो.
0: आईच्या झालेली पाहून तिला वाईट वाटलं, पण स्वतःच्या भावना आवरून ती म्हणाली,
3: देवाच्या पाया पड, पुन्हा खोटं बोलण्याची बुद्धी देऊ नकोस असं त्याला प्रार्थून सांग.
0: मी देवाजवळ उभा राहिलो. स्पुंदत स्पुंदत देवाला प्रार्थून लोटांगण घातलं. नंतर मी पुन्हा भिंतीजवळ जाऊन उभा राहिलो. वडिलांचा राग मावळला होता.
2: ये इकडे
0: असं ते मला म्हणाले. मी त्यांच्याजवळ गेलो. त्यांनी मला जवळ घेतलं, पाठीवरून हात फिरवला आणि म्हणाले,
2: हां जा आता, शाळा आहे ना?
0: मी म्हटलं,
1: आज रविवार, आज सुट्टी आहे.
2: मग जरा निज हवा तर का शेतावर येतोस माझ्याबरोबर? हां पत्रावळी ना पानं पण आणू आपण.
0: मी होय म्हटलं. वडिलांचा स्वभाव मोठा हुशार होता. त्यांनी एकदम सारं वातावरण बदललं. रागाचे ढग गेले आणि प्रेमाचा प्रकाश पसरला. जसं काही झालंच नाही. आम्ही बापलेक शेतावर गेलो. माझी आई मूर्तिमंत प्रेम होती, तरी वेळ प्रसंगी ती कठोर होत असे. तिच्या कठोरपणातच खरं प्रेम होतं, खरी माया होती. कधी कठोर प्रेमानं तर कधी गोड प्रेमानं आई या श्यामला आम्हा सर्वांना वागवीत असे. कधी ती प्रेमानं थोपटी तर कधी रागानं धोपटी. म्हणून एका कवितेत म्हटलंय, करुणी माता अनुराग राग विकासवी बाळ फुले तरू सेवनी उष्ण शीत जगी असे हीच विकास रीत.
4: प्रत्येक मूड साठी परफेक्ट म्युझिक सोबत ऐका धमाल गप्पा आणि भन्नाट किस्से. एक खास शो मूड्स अँड म्युझिक आरजे शुभांगी सोबत दर बुधवारी सकाळी 10:30 आणि पुनःप्रसारण सायंकाळी 6:30. सो डोंट फॉरगेट टू लिसन मूड्स अँड म्युझिक विथ आरजे शुभांगी ओनली ऑन रेडिओ 1 90.8 FM. ऑलवेज हार्ट टचिंग.

श्रोते हो रेडिओ मन भवन 90.8 FM घेऊन येत आहे खास फोन इन कार्यक्रम हॅलो मन भवन. एक खास संधी तुमचं आवडतं गाणं सांगण्याची आणि तेही थेट रेडिओवर. तुमच्या मनातलं कुठलंही गाणं, काही खास आठवणी, शुभेच्छा किंवा तुमचं मत आमच्याशी शेअर करा. दर मंगळवारी दुपारी 12 वाजता संपर्क क्रमांक 9284499433. तेव्हा विसरू नका, दर मंगळवारी दुपारी 12 वाजता फोन घ्या, गाणं सांगा आणि बनवा हा क्षण खास RJ शुभांगी सोबत, फक्त रेडिओ मन भवन 90.8 FM वर. ऑलवेज.

0: येईल. आजवर हजारो विद्यार्थ्यांचे यशस्वी करिअर घडवणारे 100% ट्रेनिंग अँड प्लेसमेंट असिस्टन्स करणारे उत्तर महाराष्ट्रातील बेस्ट इन्स्टिट्यूट अवॉर्डने सन्मानित कॉलेज केसेस ऑटोनॉमस इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च, जे आहे विद्यार्थ्यांचे उज्ज्वल भविष्य घडविणारे प्लॅटफॉर्म.
1: अशा या उज्ज्वल भविष्य देणाऱ्या कॉलेज मध्ये प्रवेश सुरू आहे. MBA, MCA सारखे PG कोर्सेस, तसेच BBA, BMS, BCA सारखे UG कोर्सेस, सोबतच MCA इंटिग्रेटेड प्रोग्राम अशा अनेक डिमांडिंग कोर्सेस साठी तेव्हा आजच प्रवेश घ्या आणि आपले फ्युचर सिक्युअर व ब्राइट करा. विजिट करा नेट ए ग्रेड अँड MBA फॉर MBA प्रोग्राम, इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च, जिल्हा उद्योग केंद्र मागे, जळगाव.
2: हॅलो एव्हरीवन, क्लिक ऑन द बेल आयकन टू गेट रेग्युलर अपडेट्स फ्रॉम व्हीनस.

0: For more entertainment, log on and subscribe to www.youtube.com/venusregional.
1: आता रेडिओ मनभावन सोबत करा मनमोकळ्या गप्पा दर मंगळवारी दुपारी 12 ते 12:30 या वेळेत. त्यासाठी तुम्हाला फोन करायचा आहे मंगळवारी दुपारी 12 ते 12:30 या वेळेत. फोन क्रमांक 9284499433. क्रमांक पुन्हा एकदा 9284499433. हा कार्यक्रम ऐकायला विसरू नका. गुरुवारी सकाळी 8 वाजता आणि सायंकाळी 4 वाजता रेडिओ मनभावन 90.8 FM वर.

श्रोते हो, तुमच्या प्रत्येक मूड साठी परफेक्ट म्युझिक सोबत ऐका धमाल गप्पा आणि भन्नाट किस्से, एक खास शो मूड्स अँड म्युझिक आरजे शुभांगी सोबत दर बुधवारी सकाळी 10:30 आणि पुनःप्रसारण सायंकाळी 6:30. सो डोंट फॉरगेट टू लिसन मूड्स अँड म्युझिक विथ आरजे शुभांगी ओनली ऑन रेडिओ 1.91.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग.

श्रोतेहो, तुमच्या प्रत्येक मूड साठी परफेक्ट म्युझिक सोबत ऐका धमाल गप्पा आणि भन्नाट किस्से, एक खास शो मूड्स अँड म्युझिक आरजे शुभांगी सोबत दर बुधवारी सकाळी 10:30 आणि पुनःप्रसारण सायंकाळी 6:30. सो डोंट फॉरगेट टू लिसन मूड्स अँड म्युझिक विथ आरजे शुभांगी ओनली ऑन रेडिओ 1 भावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग.

आपण ट्यून केलं आहे रेडिओ मनभावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग. आपलं खानदेश, आपली माणसं.

0: पीछे तुम ही कहो ये कोई बात है।
1: श्रोतेहो तुमच्या प्रत्येक मूड साठी परफेक्ट म्युझिक सोबत ऐका धमाल गप्पा आणि भन्नाट किस्से, एक खास शो मूड्स अँड म्युझिक आरजे शुभांगी सोबत दर बुधवारी सकाळी 10:30 आणि पुनःप्रसारण सायंकाळी 6:30। सो डोंट फॉरगेट टू लिसन मूड्स अँड म्युझिक विथ आरजे शुभांगी ओनली ऑन रेडिओ 1 भावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग।

0: किसी के,
1: क्या करना है दीदी?
0: अरे हो रहना किसी के,

श्रोत्यांनो, तुमच्या प्रत्येक मूडसाठी परफेक्ट म्युझिक सोबत ऐका धमाल गप्पा आणि भन्नाट किस्से, एक खास शो मूड्स अँड म्युझिक आरजे शुभांगी सोबत दर बुधवारी सकाळी 10:30 आणि पुनःप्रसारण सायंकाळी 6:30. सो डोंट फॉरगेट टू लिसन मूड्स अँड म्युझिक विथ आरजे शुभांगी ओनली ऑन रेडिओ 1 भावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग.

0: करिअरची योग्य सुरुवात म्हणजेच उज्ज्वल भविष्याची पहाट. म्हणून आता आपल्या करिअरची योग्य सुरुवात करा केसी इज ऑटोनॉमस इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च च्या विविध करिअर ओरिएंटेड कोर्सेस ने.
1: MBA, MCA सारखे PG कोर्सेस तसेच MCA इंटिग्रेटेड BBA, MBA, BMS, BCA सारखे UG कोर्सेस साठी प्रवेश सुरू. सोबतच 100% ट्रेनिंग अँड प्लेसमेंट असिस्टन्स. उत्तर महाराष्ट्रातील बेस्ट इन्स्टिट्यूट अवॉर्ड ने सन्मानित कॉलेज इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च, जिल्हा उद्योग केंद्रा मागे जळगाव.

0: आजवर हजारो विद्यार्थ्यांचे यशस्वी करिअर घडवणारे 100% ट्रेनिंग अँड प्लेसमेंट असिस्टन्स करणारे उत्तर महाराष्ट्रातील बेस्ट इन्स्टिट्यूट अवॉर्डने सन्मानित कॉलेज केसेस ऑटोनॉमस इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च, जे आहे विद्यार्थ्यांचे उज्ज्वल भविष्य घडवणारे प्लॅटफॉर्म.
1: अशा या उज्ज्वल भविष्य देणाऱ्या कॉलेज मध्ये प्रवेश सुरू आहे. MBA, MCA सारखे PG कोर्सेस, तसेच BBA, BMS, BCA सारखे UG कोर्सेस, सोबतच MCA इंटिग्रेटेड प्रोग्राम अशा अनेक डिमांडिंग कोर्सेस साठी तेव्हा आजच प्रवेश घ्या आणि आपले फ्युचर सिक्युअर व ब्राइट करा. विजिट करा नेट ए ग्रेड अँड MBA फॉर MBA प्रोग्राम, इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च, जिल्हा उद्योग केंद्र मागे, जळगाव.
2: नमस्कार श्रोते हो, आपण ट्यून केलंय रेडिओ मन भवन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग आरजे शुभांगी सोबत आजच्या ओल्ड इज गोल्ड या कार्यक्रमात आपलं स्वागत. ओल्ड इज गोल्ड मध्ये आज आपण ऐकणार आहोत एक सुरेल प्रवास. गीतकार मजरूह सुलतानपुरी हे भारतीय चित्रपटसृष्टीतील एक असं नाव ज्यांनी आपल्या लेखणीनं जवळपास 6 दशकं रसिकांच्या मनावर राज्य केलं. त्यांचीच काही विशेष गाणी आता आपण ऐकूया. मजरूह सुलतानपुरी यांचं पूर्ण नाव असरार उल हसन खान, जन्म 1 ऑक्टोबर 1919, प्रसिद्ध उर्दू कवी आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील महान गीतकार. मजरूह साहेबांनी सुरुवातीला हकीम होण्याचं शिक्षण घेतलं होतं, म्हणजेच डॉक्टर होण्याचं शिक्षण त्यांनी घेतलेलं, मात्र त्यांना कवितेची ओढ लागली आणि त्यांनी डॉक्टरकी सोडून साहित्याकडे वळण्याचा निर्णय घेतला. 1946 शहाजहां या चित्रपटातून त्यांनी गीतकार म्हणून आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली. या चित्रपटातलं जब दिल ही टूट गया हे गाणं प्रचंड गाजलं आणि मजरूह सुलतानपुरी हे नाव घराघरात पोचलं. त्यांची सर्वात मोठी खासियत म्हणजे त्यांनी बदलत्या काळासोबत स्वतःला बदललं. 50s शास्त्रीय संगीतावर आधारित गाणी असोत किंवा 70s आरडी बर्मन यांची रॉक गाणी असोत किंवा 90s पहला नशा सारखी रोमॅन्टिक गाणी असो, त्यांनी प्रत्येक पिढीच्या भावनांना शब्द दिले. मजरूह सुलतानपुरी हे चित्रपटसृष्टीतील सर्वोच्च सन्मानानं सन्मानित झालेले पहिले गीतकार होते. त्यांचे काही गाजलेले चित्रपट म्हणजे CID, चलती का नाम गाडी, तीसरी मंजिल, पाकीजा, यादो की बारात, जो जिता वही सिकंदर. थोडक्यात सांगायचं तर मजरूह सुलतानपुरी हे शब्दांचे असे जादूगार होते ज्यांनी विरह, प्रेम, मैत्री आणि सामाजिक जाणीव या सर्व छटांना आपल्या गीतातूनच अजरामर केलं. रसिक हो, आपण ऐकताय रेडिओ मनभावन 90.8 FM आरजे शुभांगी सोबत. ज्यांच्या शब्दांनी बॉलिवूडचा सुवर्णकाळ सजला, ज्यांनी कधी विरहाच्या वेदना मांडल्या तर कधी प्रेमाचा हळुवार ओलावा, असे थोर गीतकार मजरूह सुलतानपुरी यांच्या गीतांची मैफिल घेऊन मी आज आली आहे ओल्ड इज गोल्डमध्ये. साध्या शब्दातून खोल अर्थ सांगण्याची त्यांची कला आजही आपल्याला मंत्रमुग्ध करते. चला तर मग सुरू करूया हा सुरेल प्रवास. सुरुवातीला ऐकूया गाणं इन्ही लोगोने ले लीना दुपट्टा मेरा, चित्रपट पाकीजा, गायिका लता मंगेशकर. मजरूह साहेबांनी या गाण्यातून लखनवी नजाकत शब्दात उतरवली आहे. हे गाणं आजही तितकंच फ्रेश आणि एव्हरग्रीन वाटतं.

यादव की बारात या चित्रपटातलं मोहम्मद रफी आणि आशा भोसले यांनी गायलेलं हे गाणं आता आपण ऐकूया. आर डी बर्मन आणि मजरूह सुलतानपुरी या जोडीचं हे आयकॉनिक सॉन्ग, हे एक एव्हरग्रीन रोमॅन्टिक गाणं मानलं जातं.

0: आपण ट्यून केलं आहे रेडिओ मनभावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग. आपला खानदेश, आपली माणसं.
1: यानंतर पापा कहते है बड़ा नाम करेगा, कयामत से कयामत तक चित्रपटातलं उदित नारायण यांनी गायलेलं हे गाणं नव्या पिढीसाठी मजरूह सुलतानपुरी यांनी किती तरुण विचार मांडलेत बघा ना या गाण्यातून, त्याचंच हे उत्तम उदाहरण म्हणायला हवं. या गाण्याने उदित नारायण यांना नवी ओळख दिली.

0: आपण ट्यून केलं आहे रेडिओ मनभावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग. आपला खानदेश, आपली माणसं.
1: आराधना चित्रपटातलं किशोर कुमार यांनी गायलेलं हे गाणं आता आपण ऐकूया. या गाण्याबद्दल सांगायचं झालं तर या गाण्यातली शब्दांची गुंफण आणि किशोरदांचा आवाज यामुळे हे गाणं भारतीय चित्रपटसृष्टीतील सर्वात लोकप्रिय गाण्यांपैकी एक ठरलं. ऐकूया हे खास गाणं.

0: एनीवेयर रेडियो मन भवन 90.8 एफएम ऑलवेज एट टचिंग।
1: यानंतर ओल्डीज गोल्ड मध्ये चलती का नाम गाडी या चित्रपटातलं किशोर कुमार यांनी गायलेलं हे गीत आता आपण ऐकूया। ओल्डीज गोल्ड मध्ये आपण ऐकत आहोत गीतकार मजरूह सुलतानपुरी यांचा सुरेल प्रवास। एक अतिशय मजेशीर आणि खट्याळ असं हे गाणं पावसाच्या पार्श्वभूमीवर शब्दांची जादू मजरूह साहेबांनी उत्तम या गाण्यातून साधलेली आहे।
2: एक लड़की भीगी भागी सी सोती रातों में जागी।

यानंतर ओल्ड इज गोल्डमध्ये राजेश खन्ना यांच्यावर चित्रित झालेलं हे गाणं आजही प्रेमी युगलांच्या ओठावर असतं. ऐकूया हे खास गाणं, मेरे जीवन साथी या चित्रपटातलं किशोर कुमार यांनी गायलेलं.

एनीवेयर रेडियो मन भवन 90.8 एफएम ऑलवेज एट टचिंग। श्रोते हो, शब्दांचा प्रवास इथेच थांबत नाही, कारण मजरूह सुलतानपुरी यांची गाणी काळाच्या पलीकडे जाणारी आहेत। त्यांनी 5 दशकांहून अधिक काळ आपल्या लेखणीने चित्रपटसृष्टीला समृद्ध केलं। त्यांच्या या आठवणींना उजाळा देत आजची ही मैफल अशीच रंगतदार करूया। यानंतर ऐकूया आर पार या चित्रपटातलं गीता दत्त यांनी गायलेलं हे खास गाणं। गुरुदत्त यांच्या चित्रपटातील हे क्लासिक गाणं आजही ताल धरायला लावतं।

यानंतर ओल्ड इज गोल्डमध्ये ऐकूया विनोद आणि प्रेम यांचा सुंदर संगम या गाण्याच्या शब्दात दिसतो. ते म्हणजे चलती का नाम गाडी या चित्रपटातलं हाल कैसा है जनाब का हे गाणं किशोर कुमार आणि आशा भोसले यांच्या आवाजात.

0: नमस्कार, मी आहे पुष्कर श्रोत्री आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ मनभावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग।
1: यानंतर ऐकूया पिया तू अब तो आजा, कारवा चित्रपटातलं आशा भोसले यांनी गायलेलं हे गाणं। हे कॅबरेट सॉन्ग असून मजरूह साहेबांनी यात पाश्चात्य ढब आणली।

देखो देखो वो आ गया।

0: आपण ट्यून केलं आहे रेडिओ मनभावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग. आपला खानदेश, आपली माणसं.
1: यानंतर ओल्ड इज गोल्ड या कार्यक्रमात ऐकूया शम्मी कपूर यांची ऊर्जा आणि मजरूह सुलतानपुरी यांचे शब्द. यामुळं हे गाणं विशेष गाजलं. ते गाणं म्हणजे दिवाना मुझसा नाही, चित्रपट तिसरी मंजिल, गायक कलाकार मोहम्मद रफी.
2: दीवाना

श्रोते हो, आपण ट्यून केलंय रेडिओ मनभावन 90.8 FM आरजे शुभांगी सोबत ओल्ड इज गोल्ड. आर डी बर्मन यांच्या संगीतानं सजलेलं हे एक अत्यंत एनर्जेटिक गाणं. चित्रपट द ट्रेन, गायक कलाकार मोहम्मद रफी.

यानंतर आता आपण ऐकणार आहोत नौशाद साहेबांच्या संगीतातील हे गाणं शास्त्रीय सुरांवर आधारित असलेलं बैजू बावरा या चित्रपटातलं बचपन की मोहब्बत आपल्या स्वरांनी स्वरबद्ध केलंय लता मंगेशकर यांनी.

यानंतर मिलन चित्रपटातलं मुकेश आणि लता मंगेशकर यांनी स्वरबद्ध केलेलं हे खास गाणं तुमच्यासाठी. ग्रामीण भाषेचा आणि निसर्गाचा सुंदर वापर या गाण्यात केलेला आपल्याला दिसतो. ऐकूया हे खास गाणं.

0: पवन करे शोर,
1: पवन करे शोर।
0: अरे बाबा शोर।

मित्रांनो, ओल्ड इज गोल्ड या कार्यक्रमात आता आपण ऐकूया ज्वेल थीप चित्रपटातलं आशा भोसले यांनी गायलेलं हे गाणं. या गाण्यातून एक वेगळ्या प्रकारचा गूढपणा आणि मोहकता जाणवते.

आपण ऐकत आहात रेडिओ मनभावन 90.8 FM आरजे शुभांगी सोबत. तर रसिक हो, गीतकार मजरूह सुलतानपुरी यांची ही गाणी, यांचा हा सुरेल प्रवास आपण ऐकतोय. त्यांच्या लेखणीत अशी जादू होती की ती प्रत्येक पिढीला आपलीशी वाटते, मग ती 50s च्या दशकातली शास्त्रीय गाणी असोत किंवा 90s च्या दशकातली पहला नशा. त्यांच्या शब्दांनी भारतीय संगीत विश्व अधिक समृद्ध केलं. यानंतर या कार्यक्रमात आता आपण ऐकूया शम्मी कपूर यांचा डान्स आणि आर डी बर्मन यांचं संगीत, याचा हा धमाका आहे. मजरूह साहेबांनी या गाण्यात अशा शब्दांची रचना केली आहे जे आजही क्लब गाण्यांमध्ये आघाडीवर आहे. गायक कलाकार मोहम्मद रफी आणि आशा भोसले.

श्रोते हो, मैत्री आणि त्यागाची ही गाथा आहे. या गाण्यासाठी मजरूह साहेबांना फिल्मफेअरचा सर्वोत्कृष्ट गीतकार हा पुरस्कार मिळाला होता. हे गाणं आजही काळजाला भिडतं. ते म्हणजे दोस्ती या चित्रपटातलं मोहम्मद रफी यांनी गायलेलं चाहूंगा मैं तुझे सांझ सवेरे.

यानंतर आता आपण ऐकूया यादो की बारात या चित्रपटातलं किशोर कुमार आणि आशा भोसले यांनी गायलेलं गाणं. हे एक हाय एनर्जी सॉन्ग आहे. आर डी बर्मन आणि मजरूह सुलतानपुरी या जोडीनं या गाण्यातून एक नवा ट्रेंड सेट केला होता, जो आजही रिमिक्सच्या जगात तितकाच लोकप्रिय आहे.

0: नमस्कार, मी आहे पुष्कर श्रोत्री आणि आपण ट्यून केलं आहे रेडिओ मन भावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग।
1: नमक हलाल या चित्रपटामधलं गीत आता आपण ऐकणार आहोत। हे गीत गायलं आहे किशोर कुमार आणि सहकाऱ्यांनी। अंजान यांच्या गीताला संगीत आहे बप्पी लहिरी यांचं।

0: एनीवेयर रेडियो मन भवन 90.8 एफएम ऑलवेज एट टचिंग
1: करिअरची योग्य सुरुवात म्हणजेच उज्ज्वल भविष्याची पहाट म्हणून आता आपल्या करिअरची योग्य सुरुवात करा केसी इज ऑटोनॉमस इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्चच्या विविध करिअर ओरिएंटेड कोर्सेसनी
2: MBA MCA सारखे PG कोर्सेस तसेच MCA इंटिग्रेटेड BBA MBA BMS BCA सारखे UG कोर्सेस साठी प्रवेश सुरू सोबतच 100% ट्रेनिंग अँड प्लेसमेंट असिस्टन्स उत्तर महाराष्ट्रातील बेस्ट इन्स्टिट्यूट अवॉर्ड ने सन्मानित कॉलेज इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च जिल्हा उद्योग केंद्रा मागे जळगाव
3: सनम तेरी कसम या चित्रपटामधलं किशोर कुमार यांनी गायलेलं गीत आता ऐकणार आहोत. शब्दरचना गुलशन बावरा यांची, संगीतकार राहुल देव वर्मन.

0: आजवर हजारो विद्यार्थ्यांचे यशस्वी करिअर घडवणारे 100% ट्रेनिंग अँड प्लेसमेंट असिस्टन्स करणारे उत्तर महाराष्ट्रातील बेस्ट इन्स्टिट्यूट अवॉर्डने सन्मानित कॉलेज केसेस ऑटोनॉमस इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च, जे आहे विद्यार्थ्यांचे उज्ज्वल भविष्य घडविणारे प्लॅटफॉर्म.
1: अशा या उज्ज्वल भविष्य देणाऱ्या कॉलेज मध्ये प्रवेश सुरू आहे. MBA, MCA सारखे PG कोर्सेस, तसेच BBA, BMS, BCA सारखे UG कोर्सेस, सोबतच MCA इंटिग्रेटेड प्रोग्राम अशा अनेक डिमांडिंग कोर्सेस साठी तेव्हा आजच प्रवेश घ्या आणि आपले फ्युचर सिक्युअर व ब्राइट करा. व्हिजिट करा NAC A ग्रेड अँड MBA फॉर MBA प्रोग्राम, इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च, जिल्हा उद्योग केंद्रामागे, जळगाव.

श्रोतेहो, रेडिओ मनभावनच्या कार्यक्रमांबद्दल आपले अभिप्राय देण्यासाठी आम्हाला फोन करा 9284499433 ह्या क्रमांकावर, किंवा व्हॉट्सअप करा 9922337361 ह्या क्रमांकावर.

राम कृष्ण हरी आयुष्य म्हटलं की चुका ह्या आल्याच, त्या होणे देखील स्वाभाविकच आहे. चूक ही प्रत्येकाकडून कधी ना कधी होतच राहणार, पण त्या चुकीतून सावरत असताना आपण त्यापासून काय शिकलो हे महत्वाचे असते. कारण चुकीतून घेतलेला अनुभव नक्कीच आपलं जीवन सुंदर बनवू शकतो. त्याप्रमाणे जीवन अधिक सहज करण्यास क्षमा करावी लागते आणि क्षमा मागावी सुद्धा लागते. नातं टिकवायचं म्हटल्यावर कधी पुढाकार तर कधी माघारही घ्यावी लागतेच. रामकृष्ण हरी.

0: आपण ट्यून केलं आहे रेडिओ मनभावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग. आपला खानदेश, आपली माणसं.
1: करिअरची योग्य सुरुवात म्हणजेच उज्ज्वल भविष्याची पहाट. म्हणून आता आपल्या करिअरची योग्य सुरुवात करा KC इज ऑटोनॉमस इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च च्या विविध करिअर ओरिएंटेड कोर्सेसनी.
2: MBA, MCA सारखे PG कोर्सेस तसेच MCA इंटिग्रेटेड BBA, MBA, BMS, BCA सारखे UG कोर्सेस साठी प्रवेश सुरू. सोबतच 100% ट्रेनिंग अँड प्लेसमेंट असिस्टन्स. उत्तर महाराष्ट्रातील बेस्ट इन्स्टिट्यूट अवॉर्ड ने सन्मानित कॉलेज इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च, जिल्हा उद्योग केंद्रा मागे जळगाव.
3: शिक्षण, माहिती, ज्ञान, मनोरंजनाने सजलेले सदाबहार कार्यक्रम ऐकायला विसरू नका. रेडिओ मनभावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग.

नमस्कार श्रोते हो, शुभदिन आयोरेमध्ये आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आज 8 जून मान्सूनच्या आगमनाचा वेध घेणारा हा दिवस. 8 जून हा दिवस निसर्ग रक्षणासाठी आणि आपल्या पृथ्वीच्या अस्तित्वासाठी अत्यंत महत्वाचा मानला जातो. जागतिक महासागर दिन. पृथ्वीवरील 70% जास्त भाग महासागरांनी व्यापलेला आहे. आपल्याला मिळणारा ऑक्सिजन, हवामानाचं संतुलन आणि कोट्यवधी जीव हे महासागरावर अवलंबून आहेत. समुद्रात वाढणारं प्लास्टिक प्रदूषण रोखणं आणि जलचरांचं रक्षण करणं याविषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी आजचा दिवस साजरा केला जातो. जागतिक ब्रेन ट्यूमर दिन. या गंभीर आजाराविषयी लोकांमध्ये जनजागृती निर्माण करण्यासाठी आणि रुग्णांना धीर देण्यासाठी आजचा हा दिवस जागतिक स्तरावर पाळला जातो. भारतीय चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध आणि राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या अभिनेत्री डिंपल कपाडिया यांचा आज जन्मदिवस. आपल्या उत्कृष्ट अभिनयासोबतच फिटनेस आणि योगासाठी ओळखल्या जाणाऱ्या प्रसिद्ध अभिनेत्री शिल्पा शेट्टी यांचा सुद्धा आज वाढदिवस. पुण्यतिथी मोहम्मद पैगंबर. इस्लामिक कालगणनेनुसार इतिहासकार या दिवसाला इस्लाम धर्माचे संस्थापक हजरत मोहम्मद पैगंबर यांच्या स्मृतींशी जोडतात. आणि आजची बोधकथा. समुद्र किनाऱ्यावर लाखो स्टारफिश पाण्याच्या लाटांसोबत वाहून आले होते आणि उन्हामुळे तडफडून मरत होते. एका लहान मुलानं हे पाहिलं आणि तो एक एक मासा उचलून समुद्रात टाकू लागला. एका मोठ्या माणसानं त्याला विचारलं, बाळा, इथं लाखो मासे आहेत, तुझ्या एकाच्या करण्यानं काय फरक पडणार आहे? त्या मुलानं खाली वाकून आणखी एक मासा उचलला, तो समुद्रात टाकला आणि म्हणाला, या माशाला विचारून बघा, याच्या आयुष्यात तर खूप मोठा फरक पडतोय ना. तात्पर्य हेच, आपण संपूर्ण जग एकदाच बदलू शकत नाही किंवा एकदमच बदलू शकत नाही, पण आपला एका छोट्याशा चांगल्या कृतीने कोणाचं तरी आयुष्य नक्कीच सुंदर होऊ शकतं. ज्या दिवशी तुम्ही तुमच्या क्षमतेनुसार निसर्गाला किंवा एखाद्या गरजू व्यक्तीला मदत करण्यासाठी एक छोटंसं पाऊल उचलता, तो प्रत्येक दिवस तुमच्यासाठी खऱ्या अर्थानं शुभ दिवस असतो. विचार समुद्रासारखे विशाल ठेवा आणि कर्म थेंबासारखे पवित्र. तेव्हा पुन्हा भेटूया शुभदिन आयुरेच्या पुढच्या भागात. तोपर्यंत मी आरजे शुभांगी आपली रजा घेते. ऐकत रहा रेडिओ मनभावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग.

आपण ट्यून केलंय रेडिओ मन भवन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग, आपलं खानदेश आपली माणसं.

श्रीराम समर्थ 8 जून. विषयाकरता ओढा भगवंताकडे लावावा. प्रपंचात ज्याला विश्वास म्हणतात त्यालाच परमार्थात श्रद्धा म्हणतात. उणीव हेच प्रपंचाचे रूप असल्यामुळे तो पूर्ण झाला असे कधीच होणार नाही. समाधान हा मात्र पूर्णत्वाचा स्वभाव आहे. निर्हेतुक कर्म करण्याने खरी सात्विकता उत्पन्न होईल आणि पुढे पूर्णाहुती दिली जाईल. अशा प्रकारे सर्वस्व अर्पण करणे याचेच नाव यज्ञ होय. त्याग आणि भगवंताचे स्मरण हा यज्ञाचा खरा अर्थ होय. परमार्थ साधला की बुवाचा देह पुष्ट होतो. तो काय दुधाचा रतीब लावतो? छे, भगवंताच्या आनंदाने त्याचा देह भरलेला असतो. परंतु साधकावस्थामध्ये त्याचा देह कष्टामध्येच ठेवलेला असतो. खरे म्हणजे परमार्थी माणसाने दैन्यवाने राहायचे कारणच नाही. पैसा असेल तर त्याने रोज श्रीखंडपुरी खावी, पण उद्या जर उपास पडला तर मात्र आजच्या पक्वान्नाची आठवण होता कामा नये. सर्वात गृहस्थाश्रम श्रेष्ठ सांगितलं आहे. ज्याला हित करून घ्यायचे त्याला गृहस्थाश्रमासारखा आश्रम नाही. पण लग्न करून सर्व काळ विषयात घालवू लागलो आणि प्रपंचाची कर्तव्य करायची राहिली तर मग लग्न करून काय साधले? उद्योग करून पोट भरायचे हे खरे, पण नोकरी करून मालकाला सर्वस्व मानू लागलो आणि देवाला विसरलो तर नाही उपयोग. देवाला स्मरून नोकरी करावी. गृहस्थाश्रमात देव भेटणार नाही असे जो म्हणेल त्याचे खरे मानू नये. देव भेटेल याची खात्री बाळगावी. आपला भार सर्वस्वी भगवंतावर टाकावा. संकट आनंद दोन्ही भगवंताला सांगावीत. ज्या स्थितीत भगवंताने ठेवले आहे त्या स्थितीत समाधान मानावे. अर्पण बुद्धीने सर्व कर्मे करावीत. ज्यात माझे मन मला खात नाही हे काम चांगले असे समजावे. कोणत्याही मनुष्याला जोपर्यंत या प्रपंचामध्येच सर्व काही आहे असे वाटत असते तोपर्यंत तो परमार्थापासून दूर असतो. वाईट लोक समाधानात दिसतात पण खरे ते तसे नसतात. वाईट कृत्य करणाऱ्याला कधी ना कधीतरी पश्चाताप झाल्यापासून राहत नाही. एखादी बाई आपल्या सावत्र मुलाला त्याप्रमाणे खायला प्यायला घालते पण आतून तिचे त्याच्यावर प्रेम नसते. त्याप्रमाणे आपण परमार्थाला वागवतो. खरे म्हणजे आपले इथेच चुकते. आपला ओढा जो विषयाकडे आहे तो भगवंताकडे लावला की परमार्थ साधला. ज्याने विषयातले सुख भगवंताकडे लावले म्हणजे भगवंताच्या स्मरणात ज्याला सुखासमाधानाचा लाभ झाला त्याचे जन्माला येऊन खरे कल्याण झाले. प्रपंचात जी आपली चिकाटी आहे तिच्या एक चतुर्थांश चिकाटी जरी भगवंतासाठी आपण धरली तरी आपले काम भागे.

0: शहरामध्ये रोजंतूंचा प्रादुर्भाव नाही अशा सर्व पशुधनाकडून आपण चांगलं उत्पन्न मिळू शकतो. आणि या दृष्टीनं आरोग्याची काळजी महत्वाची, रोग होऊ नये म्हणून लसीकरण आणि जे पोटामध्ये किंवा बाह्य कृमी आहे, बाह्य परजीव आहे, त्यांच्यासाठी आपल्याला जंतुनाशन अशा प्रकारे भूमिका राबवता येत राहते. पशुधनामध्ये महत्वाचे जे रोग आहेत त्या रोगांचं लसीकरण करून घेणं आवश्यक असत. लसीकरणासाठी वर्षभरामध्ये एक किंवा दोन वेळेस पशुवैद्यकडून जर लसीच्या मात्रा पोचून घेतल्या तर निश्चितच पशुधनात रोग प्रतिकारक शक्ती निर्माण होत राहते. या रोग प्रतिकारक शक्तीमुळे आपल्या पशुधनाची उत्पादन क्षमता जी आहे त्याच्यामध्ये सातत्य आपल्याला दिसून येत राहत. महत्वाची गोष्ट अशी की जनावरांना जेव्हा लसी द्यायच्या आहेत तेव्हाही त्यांचं आरोग्य चांगलं असणं गरजेचं आहे, तरच रोग प्रतिकारक शक्ती चांगल्या प्रकारे निर्माण होत राहते. म्हणजे कृषक जनावरांना लसीकरण झालं तर रोग येणारच नाही याची खात्री नाही, पण त्या जनावरांचं आरोग्य चांगलं आहे आणि प्रकृतीमान सुदृढ आहे अशा जनावरांना लसीकरण केलं तरच त्याचा फायदा होत राहतो. म्हणजे रोग प्रतिकारक शक्ती वाढत राहते. ताण नसणारी जनावरं, व्यवस्थापन चांगलं असणारी जनावरं, आहार चांगली असणारी जनावरच लसीकरणासाठी ही योग्य असतात. आपण असं पाहतो की लसीकरण सर्वसामान्यपणे सगळ्या जनावरांमध्ये केलं जातं, कधी ते रोग होण्याच्या अगोदर केलं जातं आणि कधी रोग आल्यामुळे केलं जातं. पण या भूमिका आपली अशी महत्वाची की रोग येण्यापूर्वी आणि ते सुद्धा सशक्त सुदृढ जनावरात लसीकरण करून घेणं महत्वाचं असतं. नाहीतर बऱ्याचदा लसीकरणातून जो ताप निर्माण होतो किंवा गर्भपात होतो किंवा अजून बाकीचे जे अडथळे निर्माण होतात त्यामुळे आरोग्याची हानीच होत राहते. तर अशी हानी जर टाळायची असेल तर लसीकरण हे अत्यंत महत्वाचं आहे. लसीकरणानंतर ताप जनावरांना नक्की येईल, पण तो एक चांगलं लक्षण आहे म्हणायला हरकत नाही, कारण तेव्हा रोग प्रतिकारक शक्ती जनावरांमध्ये वाढत असते. लसीकरण झालेल्या जनावरात सुद्धा एक 8 दिवस जर आपलं नियंत्रण असेल आरोग्याकडे आणि त्याच्या तापावरती तापमानावरती तर नक्कीच आपल्याला लसीकरणाचा चांगला फायदा आपल्या पशुधनात दिसून येत आहे.
1: रोग प्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी लसीकरण करून तसंच जंतनाशन करूनही जनावरांच्या एकूण आरोग्यावर नियंत्रण आणखीन कशा प्रकारे ठेवता येईल?
0: हा फार चांगला प्रश्न आहे की ज्यांचं लसीकरण वेळेवरती झालं त्या जनावरांचं जंतनाशन वेळेवरती आणि नियमित वर्षभरात होत आहे तर अशा जनावरांचं आरोग्य चांगलं आहे का ही बाब पशुपालकाला घरच्या घरी कशी ओळखता येते? म्हणजे रोजची निरीक्षण जी असतात त्याच्यामध्ये जनावरं जर सशक्त आणि निरोगी असतील तर त्यांची लक्षणं ओळखून एक प्रकारचं नियंत्रण ठेवता येत राहतं. दुसरा महत्वाचा भाग शरीराचं तापमान. दर 8 दिवसाला जर आपण पशुधनामधील तापमानाच्या नोंदी ठेवल्या तरी सुद्धा आपल्याला जनावरांना कुठलाही आजार नाही या बाबतीमध्ये कल्पना येऊ शकते. पशुधनाचं जे एकूणच शरीर क्रिया कशा प्रकारे चालत ते पाहण्यासाठी जनावरांकडून उत्सर्जित होणारे जे घटक आहेत म्हणजे शेण मृत याच्याकडे निरीक्षण केल्यानंतर आपल्याला कळू शकतं की बाबा जनावरांचं आरोग्य कसं आहे. म्हणजे शेणाची प्रत जर घट्ट नसली किंवा शेणाचा प्रतिबिंध जर रक्त नसेल, शेणामध्ये जर काही जंतू नसतील किंवा काही किडे नसतील तर आपल्याला लक्षात येत राहील की पचन क्रिया सुलभ आहे. लघवीचा जो रंग आहे तर तो सर्वसाधारण पिवळसर जर असेल तर समजू शकतो की शरीर क्रिया चांगल्या प्रकारे चालू. या रंगामध्ये कुठलाही बदल झाला किंवा पिवळटपणा वाढला किंवा लाल रंग आला तर आपल्याला लक्षात येऊ शकेल की या जनावरांचं आरोग्य हे बिघडलेलं आहे. त्याच्यामुळे निरीक्षण एक आणि दुसरा म्हणजे उत्सर्जित होणारे पदार्थ याच्यावरती आपलं ऑब्झर्वेशन निरीक्षण वाढवणं. तिसरा एक महत्वाचा शरीराची शरीर वजनामध्ये शरीरावरती असलेला ताण आरोग्यावरती येणारा ताण रोगजंतूंचा प्रसार होण्याचा संभाव्य परिस्थिती असा एकूण जो काळ आहे प्रसूतीनंतरचा तर या 30 दिवसाच्या काळामध्ये जर आरोग्याची चांगली काळजी घेतली तर जास्त जनावरांचं आरोग्य टिकून ठेवता येत राहतं कारण ज्या शरीर क्रिया ह्या मंदगतीने चालू असतात किंवा नियमित होत नाही तेव्हा रोगजंतूंचा प्रादुर्भाव वाढतो एकूणच रोग प्रतिकारक शक्ती तेव्हा घटलेली असते आणि अशा काळामध्ये रोगजंतू जर शरीरामध्ये आले तर भविष्यामध्ये ते रोग निर्माण करतात म्हणून ज्या काळामध्ये रोग येण्याची शक्यता आहे किंवा ज्या काळामध्ये दुर्लक्ष होण्याची जास्त शक्यता आहे अशा ठिकाणी जर पशुपालकांनी काळजी घेतली तर मला असं वाटतं

0: अमरत्व.
1: हा एकच प्रश्न, जीवात्म्याच्या अमरत्वासंबंधीचा प्रश्न जितक्या वेळा विचारला गेला आहे तितक्या वेळा आणखी दुसरा कोणता प्रश्न विचारला गेला असेल? ह्या रहस्याचा भेद करण्यासाठी मानवानं हे जग जितकं धुंडाळलं तितकं आणखी कशासाठी बरं धुंडाळलं असेल? ह्या प्रश्नापेक्षा मानवी हृदयाला जवळचा आणि जिव्हाळ्याचा आणखी कोणता प्रश्न असेल? आमच्या जीवनाशी, आमच्या अस्तित्वाशी इतका अच्छेद्यपणे निगडित असा आणखी कोणता प्रश्न असेल? हे अमरत्व हा कवींच्या कल्पनेचा, तत्वज्ञांच्या विचारांचा, द्रष्ट्यांच्या चिंतनाचा आणि ऋषींच्या ध्यानाचा विषय झालेला आहे. सिंहासनाधिष्ठित सम्राटांनी त्याची मूलगामी चर्चा केलेली आहे. रस्त्यावरच्या भिकाऱ्यांनी त्याचं सुरम्य स्वप्न बघितलेलं आहे. मानवातील सर्वात श्रेष्ठांना त्याचा लाभ झालेला आहे. सगळ्यात निकृष्ट माणसांनीही त्याची आशा धरलेली आहे. ह्याविषयीची आस्था आणि ओढ अजूनही नाहीशी झालेली नाही आणि मानव स्वभाव जोपर्यंत आहे असाच राहील तोपर्यंत त्याच्याविषयीची ही आस्था आणि ही ओढही नष्ट व्हायची नाही. निरनिराळ्या जनांनी जगाला ह्याविषयी निरनिराळी उत्तरं दिलेली आहेत. परत इतिहासाच्या प्रत्येक पर्वात हजारो जणांनी हा प्रश्न व्यर्थ म्हणून सोडून दिलेला आहे आणि तरीही तो प्रश्न अजूनही होता तसाच नवीन आहे, ताजा आहे. जीवनाच्या धवडग्यात आणि धडपडीमध्ये पुष्कळदा आपल्याला ज्याचा विसर पडल्यासारखं होतं, पण अकस्मात कुणीतरी मरतो, ज्याच्यावर प्राणापलीकडे प्रेम केलं त्याच्यात सगळा जीव गुंतलेला होता असा आपला अगदी जवळचा आणि आवडीचा कुणीतरी आपल्यापासून कायमचा हिरावून घेतला जातो आणि मग या संसाराचा कोलाहल, दंगल आणि धुडगूस क्षणभर निमतात. सगळं कसं थबकल्यासारखं होऊन जातं आणि आत्म्याच्या गाभाऱ्यात तो जुनाच घुमारा घुमू लागतो. ह्यानंतर पुढे काय? मृत्यूनंतर आत्म्याचं काय होतं? समस्त मानवी ज्ञान हे अनुभवातूनच उत्पन्न होत असतं. अनुभवाखेरीज आपण काहीही जाणणं शक्य नाही. आपला सर्व तर्क, आपली सगळी अनुमानं ही आपण आपल्या अनुभवांनी बनवलेल्या सामान्य सिद्धांतांवर आधारलेली असतात. आपले समस्त ज्ञान म्हणजे स्वतःच्या अनुभवांची नीट गुंफण करणं, नीट जुळणी करणं, त्यांचा नीट समन्वय साधणं, याखेरीज आणखी काही नाही. सभोवताल दृष्टी टाकल्यास आपल्याला काय आढळून येतं? एकसारखा बदल, अखंड परिवर्तन. बीजातून रोप उगवतं, रोपाचं झाड होतं आणि वर्तुळ पूर्ण करून ते झाड फिरून बीजरूप धारण करतं. प्राणी जगात येतो, काही काळ जगतो आणि मरतो. अशा रीतीने वर्तुळ पूर्ण होतं. मनुष्याचंही असंच. फार काय पण मोठमोठे पर्वतसुद्धा हळूहळू पण निश्चितपणे चूर्ण होत असतात. नद्या हळूहळू पण सुनिश्चितपणे सुकत असतात. पावसाच्या रूपानं पाणी समुद्र सोडून बाहेर जातं आणि परत अखेर समुद्राला जाऊन मिळतं. सर्वत्रच वर्तुळं पूर्ण होत आहेत. जन्म, वृद्धी, क्षय आणि विनाश अगदी अंकगणिताच्या अचूकपणे एकामागून एक येत असतात. हा आपला अगदी नित्याचा, अगदी रोजचा अनुभव आहे. आणि तरीसुद्धा अगदी यक्कश्चित अणूपासून तो सर्वश्रेष्ठ सिद्ध पुरुषापर्यंतच्या या अब्जावधी प्रकारच्या विभिन्न विविध नामरूपयुक्त वस्तूंच्या पाठीशी त्यांच्या अंतरंगी एक अखंडितता, एक प्रकारचं ऐक्य विद्यमान असल्याचं आपल्या प्रत्ययाला येतं. दररोजच आपल्याला दिसून येतं की जी भिंत एका पदार्थाला दुसऱ्या पदार्थापासून विलग करत आहे असं वाटत होतं, ती भिंत धडाधड ढासळत आहे आणि समस्त पदार्थ म्हणजे एकच जडद्रव्य असून ते वेगवेगळ्या प्रकारे आणि निरनिराळ्या रूपाने व्यक्त होत आहे असं आधुनिक विज्ञान मानू लागलं आहे. ती एकच प्राणशक्ती नाना प्रकारांनी आणि नाना रूपांनी प्रकट होते आहे. ह्या साऱ्यांना जोडणारी ती जणू एक सलग साखळी असून ही सगळी भिन्न भिन्न रूपं म्हणजे जणू त्या साखळीचीच एक एक कडी आहेत. कडीमागून कडी अशा या अनंत कड्या विखुरलेल्या आहेत, पण सगळ्या आहेत मात्र त्या एकाच साखळीच्या कड्या. ह्यालाच म्हणतात क्रमोन्नती किंवा क्रमविकासवाद. ही कल्पना जुनीच आहे, फार जुनी आहे. मानव समाज जितका जुना आहे तितकी जुनी आहे. फक्त मानवी ज्ञान जसजसं प्रगत होतं आहे तस तसा तिला उजळा बसत असून ती अधिकाधिक अभिनव, अधिकाधिक उज्ज्वल, जास्त जास्त टवटवीत वाटत आहे. पण ह्या क्रमविकासाला आणखी एक महत्त्वाची बाजू आहे की जी त्या प्राचीनांनी हेरलेली होती पण जी आधुनिकांच्या मात्र अजून नीटशी लक्षात आलेली नाही, आणि ती म्हणजे क्रमसंकोच. बीजाचाच वृक्ष होत असतो, वाळूच्या कणाचा कधी वृक्ष होत नसतो, पिताच पुत्र होत असतो. चिखलाचा एक पेंड कधी पुत्ररूपाने जन्मत नाही.

0: दिल से सुनो, दिल से सुनाओ, रेडियो मन भावन 90.8 FM, always had touchy.
1: ग्राम गीता चिंतन भाग आठवा. ग्राम गीतेच्या या भागाचे चिंतन करताना वंदने राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज म्हणतात, या विश्वातील सर्व जाती धर्म पंत संप्रदायातील मानवांच्या उद्धारासाठीच साधू संत देव धर्म निर्माण झाले. त्यांनी कर्म देखील त्याच दिशेने केले. साधू संत देव धर्म मानवोद्धारची त्यांचे कर्म हेची आठवणी उद्धरू ग्राम तुकड्या म्हणे. ह्या मनातील उच्च उंच विचाराच्या अवस्था आहेत. साधू म्हणजे वेश नव्हे, साधू ही वृत्ती आहे. षड विकार ज्यांनी धुतले तो साधू. काम क्रोध मद मच्छर दंभ अहंकार ज्याच्या अंतकरणात नाही त्याला साधू असं म्हणतात. साधू चढवून करता येईल, साधू होता येत नाही, कारण साधू ही वृत्ती आहे. उज्जैनच्या कुंभमेळ्यात एकदा 6 साधू जमीन उकरून अगदी वाळू टाकून रखरखत्या उन्हात आणि गळ्यात हार आहेत आणि एक पारध्यासारखी साधी लंगुटी आहे. अशा अवस्थेत ते पडले आहेत, राम राम जपून राहिले आहेत. पिण्याचं पाणी देखील त्यांच्याजवळ गरम आहे. एकदा जात असताना त्यातला एक साधूच एके दिवशी त्या ठिकाणी होता. तो मला पाहून म्हणाला, ए इदरा. त्याचे ते शब्द ऐकून मला असं वाटलं की रोज आपण यांच्या तपश्चर्याच्या श्वासावरच समाजाची धारणा टिकून आहे, समाजात सुख नांदते आहे असा आपला विचार होता. पण या महात्म्याचे शब्द ऐकून तर असं वाटते की हे कर्कश शब्द आहेत, हे साधूचे शब्द असूच शकत नाहीत. त्यावेळी त्यांनी बोलावल्याप्रमाणे मी त्या महात्म्याच्या जवळ गेलो आणि बोललो, बाबाजी क्या आज्ञा आहे? तेव्हा तो साधू म्हणाला, अरे तू क्या आज्ञा का पालन करेगा, मैंने तो तुझे इसलिए बुलाया कि जरा लेट के देख, ये धूप में कड़ी रेत में भगवान काय को कहते. सहज माझ्या मनात आलं की या गरम वाळूत झोपल्याने जर देवत्वाची अनुभूती प्राप्त झाली असती तर पूर्वीच्या काळातील साधू संत हिमालयाच्या कुशीत जाऊन वर्षानुवर्ष त्यांनी तपश्चर्या केलीच नसती. काहीतरी आपलं कुठंतरी चुकलं. तेव्हा मी पुढे बोलायला लागलो, बाबाजी आप नाराज नाही होते तो एक बात कहूं. तो त्याच कर्कश शब्दात म्हणाला, अरे मन में नहीं रखना, कह दे क्या है. तेव्हा मी बोललो की आप जो कर रहे ये तो साधन आहे, यदि इस साधन के जरिए आपके वृत्ति पर साधुता का संस्कार होता तो इतना दंभ उभर नाही आता. तर हे ऐकून तो साधू आणखीनच चिडला आणि बोलायला लागला की महात्माओं के साथ आचार्यों के साथ बात करने की तुझे याद नहीं, जा तेरा अच्छा नहीं होगा, ऐसा होगा. पुन्हा मी म्हणालो की बाबाजी हो सकता है आपका शाप भी मेरे लिए आशीर्वाद में बदल सकता है. आणि म्हणून वंदने राष्ट्रसंतात तुकडोजी महाराजांनी मोठं सुंदर वर्णन केलेलं आहे की माझा विश्वास संस्कारावरी वृत्तीच करावी लागे सुसंस्कारी बाह्य दीक्षा सहाय्यकारी म्हणून वर्णिली धर्मग्रंथी. हा साधूचं चिंतन मोठं सुंदर त्यांनी पराकुटीचे या ठिकाणी केलाय. संत म्हणजे सत्को जाने सो संत. वेशाने देखील संत होता येत नाही, सत्याचा अंत ज्याने घेतला तो संत. संतांचा अधिकार देवाच्याही पुढे यामुळेच असते. आणि तुकोबाराय म्हणतात, हे देवा घे आमचा आशीर्वाद आणि नान आमच्या भाग्यानी. वंदने महाराजांनी देखील म्हटलेले आहे, हे याद रखना ईश्वर हम पर निशान तेरा. संत निर्द्वंद निर्लेप निर्लोभ निर्मत्सर निरासक्त असतात. विक्रम नगरीमध्ये अर्थात त्याच उज्जैनीमध्ये एकदा गोपीचंदाच्या तपोभूमीजवळ मी जेव्हा फिरत गेलो, दर्शन घेतलं आणि माघारी फिरलो, तेव्हा एका आवडीच्या झाडाखाली एक संत महात्मा बसून होते. त्यांच्या जवळ मात्र कोणी जात नव्हतं. दुरून सगळे तेवढ्या श्रद्धेनी बेलफूल अक्षदा अर्पण करत होते आणि नमस्कार करून निघून जात होते. त्यापैकी एकाला मी विचारलं की बाबाजी आशीर्वाद देने के लिए तो दूर दूर से यहाँ भक्त मंडली आ रहे है कुंभ मेला में, और आप दूर से हाथ जोड़ के चले जाते हो, पास में जाके आशीर्वाद क्यों नहीं लेते, ये तो बहुत बड़े अधिकारी सत्पुरुष दिखते है. त्यावर तो म्हणाला की नहीं पंडित जी, हम तो संसारी जीव है, कुछ गलती हो जावे तो शाप भुगतना पड़ता है, इसलिए हम ये सत्पुरुष के पास में नहीं जाते. भले ही वो आशीर्वाद ना देवे लेकिन हमारे हाथ से गलती नहीं होना चाहिए, इसलिए हम दूर से चले जाते हैं. तेव्हा मी मनात विचार केला, व्यसनानी आजारानी सडून मेल्यापेक्षा अशा अधिकारी सत्पुरुषाच्या शापाने जर मेलं तर काय वाईट आहे. असंच जर असेल तर आपण त्या ठिकाणी जायचं. या अर्थाने मी त्या महापुरुषाच्या जवळ पोहोचलो. माझ्या पायामध्ये स्लीपर चप्पल असल्यामुळे त्याचा आवाज झाला. तो सत्पुरुष बोलला, कोण आहे बेटा? हे शब्द मी त्याच्या वाणीतून त्यांच्या जेव्हा ऐकले तेव्हा अंतकरण भरून आलं. वाटलं की एक आई जर सोडली तर एवढ्या प्रेमाची शब्द फेक करणारा सत्पुरुषाशिवाय संत सद्गुरूशिवाय दुसरा कोणी जगाच्या पाठीवर असूच शकत नाही. तेव्हा मी देखील तेवढ्याच विनम्रतेने बोललो, बाबाजी मैं महाराष्ट्र आया हूँ, आप जैसे सत्पुरुषों का आशीर्वाद लेने प्रवचन सत्संग सुनने के लिए आया हूँ. पुनः तो महात्मा बोलला, हाँ हाँ बेटा बैठ जा, भगवान तेरा भला करे. त्यानंतर ते काहीही बोलले नाही. मी बाजूला बसलो दर्शन घेऊन आणि दृश्य पाहिलं की त्यांच्या पोटरीला जवळजवळ निंबा एवढा भला मोठा एक फोड झाला होता आणि त्या फोडामध्ये त्या खांडकामध्ये पांढरे बाऊ पडले होते. ते बाऊ जेव्हा खांडकाच्या खाली पडत होते तेव्हा तो महात्मा पानावर उचलून पुन्हा त्या खांडकामध्ये टाकत होता. हे सगळं काही वेळ पाहिलं मला पाहुल्या जात नव्हतं, अंतकरण भरून येत होतं की केवढे मोठे हे देहाच्या संबंधी अनासक्त असतात हे महात्मे, म्हणूनच खऱ्या अर्थाने जगाचं कल्याणही करू शकतात. तेव्हा मी त्यांना विचारलं की बाबाजी थोडा दुःख हुआ तो हम संसारी जीव, येऊ दवाखाना येऊ डॉक्टर हम घुमते है, दुःख जब तक ठीक नहीं हो जाता तब तक बहुत सारा पैसा खर्चा करते है, लेकिन आप तो नीचे गिरने वाले ये कीड़ों को और ये दुख में डाल रहे, क्या आपको वेदना नहीं होती? यावर तो महात्मा बोलला कि भैया मैं और क्या कर रहा, जिनका अनाज मैं उनको खिला रहा हूं. अरे ये शरीर तो कीड़े मकोड़े की खेती है बेटा, उनका अनाज मैं उनको खिला रहा हूं, न जाने मैं मरने के बाद में मेरे शरीर का क्या होगा कौन जाने, इसलिए मेरे जिंदापन में जिनका अधिकार मेरे ये शरीर पर है ये कीड़े मकोड़ों का, उनका अनाज मैं उनको खिला रहा हूं और क्या कर रहा. अधिकार परत्वे या अर्थाने वंदने महाराज लिहितात, उने दिसे ते पूर्ण करी जगाचा तोल बोधे सावरी, परी केल्याचा स्पर्शची नशे अंतरी, चमत्कारी संत ऐसे. देतो तो देव, देव म्हणजे घेवची नव्हे, दुःख दारिद्र्यातही सुख देतो त्याला देव असं म्हणतात. यासाठी एक सुंदर इतिहासातलं प्रमाण आहे. सुदामानी भगवान गोपाल कृष्ण संदीपनी ऋषीच्या आश्रमात अशा प्रकारचे शाळा कॉलेज त्या काळात नव्हते द्वापर युगात, तेव्हा इतर विद्यार्थ्यांबरोबर त्या ठिकाणी तेही सुद्धा राहिले आहे गुरुच्या सानिध्यामध्ये. आणि संदीपनी ऋषी त्यांना अध्यात्म, संस्कृत, धनुर्विद्या, आयुर्वेद हे सगळं शिकवायचे. आणि या मुलांना नुसतं शिक्षण नव्हे तर गुरु आचार्य मंडळी, मन जर रिकामं असेल तर सैतान आपला कारखाना

0: पुढच्या पिढीला याचं ज्ञान व्हावं यासाठी भगवान गोपालकृष्ण संदीपनी ऋषींच्या आश्रमात राहिले. ग्रामगीता ग्रंथामध्ये त्याचं स्मरण वंदन राजसंत श्री तुकडोजी महाराज करून देतात. लहानपणी आश्रमी न्यावी मुले जैसे विश्वामित्र राम लक्ष्मण नेले, संदीपनी द्रोणांनी शिकविले तैसे विविध ज्ञान द्यावे. साधा या रोतनियमाला, असेच आश्रम काढा गावाला, शिकवा आपुल्या भावी पिढीला, लक्ष देऊनी मित्र हो. तेव्हा या आश्रमात असणारे विद्यार्थी यांना दिनचर्येप्रमाणे श्रमाचे कष्टाचे काम देखील करावं लागत असत. एक दिवस सुदामा आणि भगवान कृष्ण यांच्यावर जंगलातून मोडी तोडून आणायची जबाबदारी होती. आचार्य आणि त्यांच्या आचार्या त्यांच्या पत्न्या या विद्यार्थ्यांची फार मोठी काळजी घेत असत. दूर कुठंतरी जंगलात जावं लागे त्या पद्धतीने हे गेले आणि सोबत चणे आणि त्यांना दिले की भूक लागली तर बेटा हे खाजा. निसर्ग नियमाप्रमाणे पाऊस आला. नदीच्या अलीकडे यायचं होतं. क्षिप्रा नावाची ती नदी आहे, परंतु भरून वाहत होती पुरामुळे येऊ शकत नव्हती. रात्र झाली. झाडावरच भगवान कृष्ण आणि सुदामा राहिले. सुदामाला भूक लागली. सुदामाचं एक म्हण म्हणे की हे मूठ दोन मूठ चणे आहेत, दोघांची भूक होणार नाही. मला जास्त भूक लागली आणि मी एकट्यानं खाल्ले तर काय होईल. सुदामाचं दुसरं म्हण सांगत होतं की असं करू नको, अरे घासातला घास खाल्ला पाहिजे, त्यालाच तर खरं मित्रप्रेम म्हणतात. असं होता होता सुदामाच्या एका मनाने सांगितलं की खाऊन टाक. तो खायला लागला. झाडाच्या खालच्या फांदीवर भगवान कृष्ण होते. शेवटचा घास असेल. कृष्ण म्हणतात, सुदामा अरे आता भूक लागली, वेळ झाला, उद्या सकाळीच आश्रमात आपण पोहोचू. आपल्या गुरुमाईने काही खायला दिलं होतं ना. त्यावेळी सुदामा म्हणायला लागला, बोलता बोलता एक चना कठोर असल्यामुळं कुचर असल्यामुळं तो वाजला. सुदामा म्हणायला लागला की कृष्णा मी खाऊन टाकले, मला भूक खूप जोरानं लागली होती. भगवान कृष्ण म्हणतात, हां ठीक आहे ठीक आहे, खाल्लं ना, काही विचार करू नको, काही चिंता करू नको. तेव्हा संस्कृती अशी सांगते, बोले तैसा वागे तो थोर म्हणावा, बोले परी न वागे तो चोर म्हणावा. पहिलाच अत्यंत गरीब असणारा सुदामा आता या वर्तणुकीमुळे त्याला दारिद्र्य पुढे भविष्यात निर्माण झालं. कणाचा जो दुरुपयोग करतो त्याला दारिद्र्य आल्याशिवाय राहत नाही, अशा या भारतीय संस्कृतीचे सिद्धांत आहेत. आणि कालांतराने आपापल्या घरी गेले. यानंतर समोर काय होते आहे ते आपण पुढच्या भागात बघूया.
1: आप सुन रहे हो रेडिओ मन भावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग. आपला खानदेश, आपली माणसं.
2: श्यामची आई. परमपूज्य साने गुरुजींनी आपल्या बालपणीच्या घटना ज्या पुस्तकामध्ये लिहिल्या त्या पुस्तकाचं नाव

0: मंदिराच्या गच्चीवर सारी मंडळी बसली होती. दूरचा नदी प्रवाह चांदीच्या प्रवाहासारखा दिसत होता. नदीला विश्रांती माहीतच नाही, सारखं वाहन तिला माहीत. तिची प्रार्थना कर्ममय प्रार्थना सारखी 24 तास सुरू असते. कर्म करीत असताना ती कधी गाणी गुणगुणते, हसते, कधी गंभीर होते, कधी रागाने लाल होते. नदी म्हणजे एक सुंदर आणि गंभीर गूढ आहे. श्याम त्या नदीकडे पाहतच उभा होता. सृष्टी सौंदर्य श्यामला वेड करीत असे. कधी रम्य सूर्यास्त पाहून जणू त्याची समाधी लागे आणि पुढील चरण त्याच्या तोंडातून बाहेर पडे. राहुनी गुप्त मागे करतोसी जादूगारी, रचितोसी रंगलीला प्रभू तू महान चितारी. किती पाहू पाहू तृप्ती नरे बघून, शत भावनांनी हृदयही उचंबळून. यावेळेस त्याची अशी समाधी लागली होती का. राम त्याच्याजवळ गेला आणि म्हणाला,
1: श्याम सारी मंडळी आली, प्रार्थनेला चल, सर्वजण वाट पाहत आहेत.
0: मी आपला पाहतच राहिलो. असं म्हणून श्याम त्याच्यासाठी असलेल्या जागेवर जाऊन बसला. प्रार्थना झाली आणि गोष्टीस सुरुवात झाली. मित्रांनो, प्रत्येक जातीची संस्कृती भरलेली आहे. प्रत्येक जातीची विशिष्ट संस्कृती असते. सर्वांची मिळून राष्ट्रीय संस्कृती होत असते. प्रत्येक चालीरीतीत संस्कृतीचा सुगंध भरलेला आहे, तो ओळखला पाहिजे. आपल्या साऱ्या चालीरीतीत आपण लक्ष घातलं पाहिजे. काही अनुपयुक्त चाली असतील त्या सोडून दिल्या पाहिजेत, पण संस्कृतीचं संवर्धन करणाऱ्या चाली मरू देता कामा नये. आपल्या देशातील आपल्या समाजातील प्रत्येक आचार म्हणजे एक शिकवण आहे. आमच्या घरी एक अशी पद्धत होती की रोज दुपारच्या मुख्य जेवणाच्या

0: वेळी प्रत्येकानं श्लोक म्हणायचा. जेवताना श्लोक म्हटला नाही तर वडील रागे भरत. वडील आम्हाला मोरोपंत, वामन यांचे सुंदर श्लोक आणि कविता शिकवित असत. स्तोत्र, भूपाळ्या, श्लोक हे शिकवित असत. वडील येत, आम्हास उठवीत, आमच्या अंथरुणावर बसत आणि आम्हाला भूपाळ्या, श्लोक शिकवू लागत. आम्ही अंथरुणातच गोधड्या पांघरून बसत असू. माझ्या लहानपणी आमच्याकडे ब्लँकेट नव्हते. गोधडी, पासोडी किंवा आईची चौघडी हेच पांघरून आणि अंथरुण असावयाचे. गणपतीच्या, गंगेच्या भूपाळ्या वडील शिकवीत. कानी कुंडलाची प्रभा, चंद्र सूर्य जैसे नभा हे चरण आजही मला मधुर वाटतात. वक्रतुंड महाकाय, शांताकारम, वसुदेव सुतम देवम, कृष्णाय वासुदेवम संस्कृत श्लोक, तसंच गंगे गोदे यमुने, कृष्णानुजा सुभद्रा, कुंकुम मंडित जनके, देवी म्हणे ये रथावरी झने यदुराया, असा येता देखे मारावे मजला, अंग वक्र अधरी धरी पावा, अशा आर्या आणि श्लोक ते आम्हाला शिकवत. हे श्लोक आम्हाला लहानपणी पाठ येत. रोज एखादा नवीन श्लोक ते शिकवायचे. वडील नुसते तोंडपाठ नसत करून घेत तर अर्थही सांगायचे. सौमित्र म्हणजे कोण असं ते विचारीत. आम्हाला सांगता आलं नाही तर पुन्हा प्रश्न विचारीत. लक्ष्मणाची आई कोण, आम्ही सांगावे. सौमित्रा, मग सौमित्र म्हणजे कोण, आम्ही सांगावे तेही अंदाजाने. लक्ष्मण, भले शाबास, अशी मग ते शाबासकी देत. सौमित्र याचा अर्थ सांगितल्यावर मग राधेय म्हणजे कोण, सौभद्र म्हणजे कोण असं ते विचारित. वडिलांच्या या पद्धतीमुळं शेकडो संस्कृत शब्दांचा अर्थ आम्हाला समजू लागला होता. वडील पहाटे शिकवीत तर रात्री आई शिकवी. दिव्या दिव्या दीपोत्कार, कानी कुंडल मोतीहार, दिव्याला देखून नमस्कार, किंवा तिळाचं तेल कापसाची वात, दिवा तेवे माध्यान्न रात, दिवा तेवे देवापाशी, माझा नमस्कार सर्व देवांच्या पाशी, असं आई शिकवित असे. आम्हालाही त्यामुळं पाठ करण्याचा नाद लागे. दुपारी जेवणाच्या वेळी जर वडिलांनी न शिकवलेला पण आम्हीच पाठ केलेला श्लोक आम्ही म्हटला तर वडील शाबासकी देत. त्यामुळं आम्हास उत्तेजन मिळे. गावात कुठे लग्नमुंजीची पंगत असली किंवा उत्सवाची समाराधना असली तिथंही मुलं श्लोक म्हणत. जो श्लोक चांगला म्हणे त्याची सारे स्तुती करीत. अशा रीतीनं घरी दारी श्लोक पाठ करावयास उत्तेजन मिळे. जेवताना सुंदर काव्य, सुंदर विचारांचे श्लोक कानावर पडत. जणू ते ऋषी तर्पणच होत असे. गावात कुठे जेवणावळ असली तर बोलावणे असावयाचेच. आमच्याबरोबर वडीलही आलेले असतील तर श्लोक म्हणावयास आम्हास मानेनं, डोळ्यांनी इशारा देत आणि आम्ही लगेच म्हणत असू. घरी गेल्यावर वडील रागावतील ही भीती असे. मला श्लोक जरी चांगले आणि पुष्कळ येत होते तरी पंक्तीत मी लाजत असे. माझा आवाज फारसा चांगला नव्हता, सभाधीटपणाही नव्हता. लहानपणापासून मी समाजाला आणि समाजाच्या टीकेला भीत असे. मी लाजक्षी आहे, अजूनही फार साळलेला मी लगेच कावराबावरा होतो. श्लोक म्हणत असता कुणी हसला, कुणी टीका केली तर मला वाईट वाटे. दुसऱ्याच्या घरी जेवावयास जाण्याची मला लहानपणापासून लाज वाटत असे. पण कुणीतरी गेलेच पाहिजे होते, हजेरी लागलीच पाहिजे, नाहीतर तो उर्मटपणा, माजोरेपणा दिसला, त्यांचं मन दुखावलं असं झालं असतं. वडील घरी नसल्यामुळं माझ्यावर जेवावयास जाण्याची पाळी आली. दुपारी स्नान सांगणे आले आणि थोड्या वेळाने मी जेवावयास गेलो. कणे रांगोळ्या घातल्या होत्या, केळीची सुंदर पानं होती. मी एका आगोतलीवर जाऊन बसलो. उदबत्त्यांचा घमघमाट सुटला होता. उन्हाळ्याचे दिवस होते म्हणून पाण्याच्या मोठ्या हंड्यांना बाहेरून फडकी लावलेली होती आणि पाण्यात वाळा टाकलेला होता. घरोघरचे का आले नाही याची चौकशी. जो येणार असून आला नसेल त्याच्याकडे हातात पळी पंचपात्र घेऊन एखाद्या मुलाला पाहिजे. हर हर महादेव म्हणून मंडळी जेवावयासली. बायका वाढीच होत्या. एखाद्या बाईचा मुलगा पंक्तीत जेवत असला तर ती आपल्या मुलाला विचारी, बंड्या श्लोक म्हटलास का, म्हण आधी. श्लोक म्हणणे म्हणजे सदाचार आणि भूषण मानले जाई. श्याम, श्लोक म्हणणारे तुला तर कितीतरी चांगले येतात. तो चैतन्य सुमनम नाहीतर डिडिम डिडिम म्हण. मला आग्रह होऊ लागला. मला लाज वाटे आणि म्हणण्याचे धैर्य होईना.
1: बाय क्या आहेच अगदी, अरे म्हण ना.
0: शेजारचे गोविंद भट म्हणाले. सारे मी ऐकून घेतले, मी लक्ष दिले नाही. एक मुलगा सर्वांचे जेवण होण्याआधीच उठला. आधी उठणं म्हणजे पंक्तीचा अपमान असं समजण्यात येईल. जेवण झाली, सगळी मंडळी उठली. मी सुपारी खातच नसे. वडील फार रागावत सुपारी खाल्लीत. विद्यार्थ्यानं सुपारी विडा खाऊ नये अशी चाल होती. मी घरी आलो. शनिवार असल्यामुळं 2 प्रहरी शाळेला सुट्टी होती. आईनं विचारलं, काय रे होते जेवायला, भाज्या कसल्या केल्या होत्या. मी सारी हकीकत सांगितली. आईनं विचारलं, श्लोक म्हणलास की नाही. आता काय उत्तर देणार. एका खोट्यास दुसरं खोट, एक खोट पाऊल टाकलं की ते सावरावयाला दुसरं खोट पाऊल टाकावे लागते. पाप पापास वाढवित असते, दृढमूल करीत असते. आईला मी खोटच सांगितलं. श्लोक आईनं पुन्हा विचारलं, कोणता म्हटलास, तो म्हटलेला लोकांना आवडला का. पुन्हा मी खोटे बोलत राहिलो. नेत्री दोनही प्रकाश पसरे हा श्लोक म्हटला. माझ्या वडिलांना हा श्लोक फार आवडत असे आणि तो आहेही गोड. मी सारा म्हणून दाखवू का. नेत्री दोन हिरे प्रकाश पसरे अत्यंत ते साजिरे, माथा सेंदूर पाझरे वरी बरे दुर्वांकुराचे तुरे. माझे चित्त विरे मनोरथ पुरे देखोनी चिंता हरे, गोसावी सुत वासुदेव कविरे त्या मोरयाला स्मरे. मी आईला हे सारे खोटे सांगत होतो. खोड्या करावायच्या, एकमेकांची उणी पहावायची, एकमेकास मार बसवायचा हा मुलांचा असतो. पंड्या बन्या वासू सारे आले आणि आईला म्हणाले, ऋणी गगन ताटी शुद्ध नक्षत्र रत्ने, तो मी म्हटला आणि मला शाबासकी मिळाली. असं वास म्हणाला. गोविंद म्हणाला, असा येता दे रथरी हा मी म्हटला आणि नरसू अण्णांनी मला शाबासकी दिली. आई मला म्हणाली, श्याम मला फसवलेस, खोटे बोललास, श्लोक म्हटला म्हणून मला सांगितलेस. वासू म्हणाला, श्याम केव्हा रे म्हटलास तू. बन्या म्हणाला, अरे त्याने मनात म्हटला असेल तो आपल्याला कसा ऐकू येईल. बंड्या म्हणाला, आपण देवाने तर ऐकला असेल ना. मुले माझी थट्टा करीत निघून गेली. मुले म्हणजे गावातील न्यायाधीशच असतात, कुणाचे काही लपू देणार नाहीत. गावातील सर्वांची बिंगे चव्हाट्यावर आणणारी वर्तमानपत्रच ती. मला आई म्हणाली, श्याम तू श्लोक म्हटला नाहीस ही एक चूक, आणि खोटं बोललास ही तर फार भयंकर चूक. देवाच्या पाया पड आणि म्हण मी पुन्हा खोटं बोलणार नाही. मी मुखस म तिथं उभा होतो. आई पुन्हा म्हणाली, ता नाहीतर घरी येऊ देत, त्यांना सांगेन मग मार बसेल, बोलणी खावी लागतील. मी जागचा हल्लो नाही. मला वाटलं आई वडला सांगणार नाही, ती विसरून जाईल. आजचा तिचा राग उद्या कमी होईल. आई पुन्हा म्हणाली, नाही ना ऐकत. बर मी आता बोलत नाही. वडील रात्रीसच परगावून आले होते. रोजच्याप्रमाणे ते पहाटे उठवावयास आले. त्यांनी भोपाळ्या सांगितल्या. आम्ही म्हटल्या. वडिलांनी मला विचारलं, श्याम काल कोणता श्लोक म्हटलास. आई ताक करीत होती. तिची सावली भिंतीवर नाचत होती. उभे राहून ताक करावे लागे. मोठा डेरा होता, माथ्यासुद्धा मोठा होता. आईनं एकदम ताक करायचं थांबवलं आणि ती म्हणाली, श्यामनं काल श्लोक म्हटला नाही, मला मात्र खोटंच येऊन सांगी म्हटला. परंतु शेजारच्या मुलांनी सारी हकीकत सांगितली हो. मी त्याला सांगत होते की देवाच्या पाया पड आणि पुन्हा खोटं बोलणार नाही असं म्हण. किती सांगितलं तरी ऐकेच ना. वडिलांनी मला विचारलं आणि रागाने म्हटले,
2: अरे उठतोस की नाही, त्या भिंतीजवळ उभा राहा, चल श्लोक म्हटलास का काल.
0: वडिलांचा राग पाहून मी घाब. मी रडत रडत म्हणले,
3: नाही म्हटलं.
2: मग खोटं का सांगितलंस, 100 दा तुला सांगितलं की खोटं बोलू नये म्हणून.
0: वडिलांचा राग आणि आवाज वाढत होता. मी कापत कापत म्हटले,
3: पुन्हा खोट नाही बोल.
2: आणि देवाच्या पाया पड म्हणून सांगत होती ते ऐकले नाहीस? आई बापांची आई हे माहित नाही वाटतं? माजलास होय तू.
0: वडील आता उठून मार असं वाटू लाग. रडत रडत आईजवळ झेप अश्रू पायावर पड.
3: चुकलो.
0: आईच्या झालेली पाहून तिला वाईट वाटलं, पण स्वतःच्या भावना आवरून ती म्हणाली,
1: देवाच्या पाया पड, पुन्हा खोटं बोलण्याची बुद्धी देऊ नकोस असं त्याला प्रार्थून सांग.
0: मी देवाजवळ उभा राहिलो, स्पुंदत स्पुंदत देवाला प्रार्थून लोटांगण घातलं. नंतर मी पुन्हा भिंतीजवळ जाऊन उभा राहिलो. वडिलांचा राग मावळला होता.
2: ये इकडे
0: असं ते मला म्हणाले. मी त्यांच्याजवळ गेलो. त्यांनी मला जवळ घेतलं, पाठीवरून हात फिरवला आणि म्हणाले,
2: हां जा आता, शाळा आहे ना?
0: मी म्हटलं,
1: आज आज रविवार, आज सुट्टी आहे.
2: मग जरा निज हवा तर का शेतावर येतोस माझ्या बरोबर? हा पत्रावळी ना पानं पण आणू आपण.
0: मी होय म्हटलं. वडिलांचा स्वभाव मोठा हुशार होता. त्यांनी एकदम सारं वातावरण बदललं. रागाचे ढग गेले आणि प्रेमाचा प्रकाश पसरला. जसं काही झालंच नाही. आम्ही बापलेक शेतावर गेलो. माझी आई मूर्तिमंत प्रेम होती, तरी वेळ प्रसंगी ती कठोर होत असे. तिच्या कठोरपणातच खरं प्रेम होतं, खरी माया होती. कधी कठोर प्रेमानं तर कधी गोड प्रेमानं आई या श्यामला आम्हा सर्वांना वागवीत असे. कधी ती प्रेमानं थोपटी तर कधी रागानं धोपटी. म्हणून एका कवितेत म्हटलंय, करुणी माता अनुराग राग विकासवी बाळ फुले तरु सेवनी उष्ण शीत जगी असे हीच विकास रीत.
4: श्रोते हो, तुमच्या प्रत्येक मूड साठी परफेक्ट म्युझिक सोबत ऐका धमाल गप्पा आणि भन्नाट किस्से. एक खास शो मूड्स अँड म्युझिक आरजे शुभांगी सोबत दर बुधवारी सकाळी 10:30 आणि पुनःप्रसारण सायंकाळी 6:30. सो डोंट फॉरगेट टू लिसन मूड्स अँड म्युझिक विथ आर जे शुभांगी ओनली ऑन रेडिओ 1 भवन 90.8 FM. ऑलवेज हार्ट टचिंग.

श्रोते हो रेडिओ मन भवन 90.8 FM घेऊन येत आहे खास फोन इन कार्यक्रम हॅलो मन भवन. एक खास संधी तुमचं आवडतं गाणं सांगण्याची आणि तेही थेट रेडिओवर. तुमच्या मनातलं कुठलंही गाणं, काही खास आठवणी, शुभेच्छा किंवा तुमचं मत आमच्याशी शेअर करा. दर मंगळवारी दुपारी 12 वाजता संपर्क क्रमांक 9284499433. तेव्हा विसरू नका, दर मंगळवारी दुपारी 12 वाजता फोन घ्या, गाणं सांगा आणि बनवा हा क्षण खास RJ शुभांगी सोबत फक्त रेडिओ मन भवन 90.8 FM वर. ऑलवेज.

0: येईल.
1: आजवर हजारो विद्यार्थ्यांचे यशस्वी करिअर घडवणारे 100% ट्रेनिंग अँड प्लेसमेंट असिस्टन्स करणारे उत्तर महाराष्ट्रातील बेस्ट इन्स्टिट्यूट अवॉर्डने सन्मानित कॉलेज केसेस ऑटोनॉमस इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च, जे आहे विद्यार्थ्यांचे उज्ज्वल भविष्य घडविणारे प्लॅटफॉर्म.
2: अशा या उज्ज्वल भविष्य देणाऱ्या कॉलेज मध्ये प्रवेश सुरू आहे. MBA, MCA सारखे PG कोर्सेस, तसेच BBA, BMS, BCA सारखे UG कोर्सेस, सोबतच MCA इंटिग्रेटेड प्रोग्राम, अशा अनेक डिमांडिंग कोर्सेस साठी तेव्हा आजच प्रवेश घ्या आणि आपले फ्युचर सिक्युअर व ब्राइट करा. विजिट करा नेक ए ग्रेड अँड MBA फॉर MBA प्रोग्राम, इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च, जिल्हा उद्योग केंद्र मागे, जळगाव.
3: हॅलो एव्हरीवन, क्लिक ऑन द बेल आयकन टू गेट रेग्युलर अपडेट्स फ्रॉम व्हीनस.

0: For more entertainment, log on and subscribe to www.youtube.com/venusregional.
1: आता रेडिओ मनभावन सोबत करा मनमोकळ्या गप्पा दर मंगळवारी दुपारी 12 ते 12:30 या वेळेत. त्यासाठी तुम्हाला फोन करायचा आहे मंगळवारी दुपारी 12 ते 12:30 या वेळेत. फोन क्रमांक 9284499433. क्रमांक पुन्हा एकदा 9284499433. हा कार्यक्रम ऐकायला विसरू नका. गुरुवारी सकाळी 8 वाजता आणि सायंकाळी 4 वाजता रेडिओ मनभावन 90.8 FM वर.

श्रोत्याहो, तुमच्या प्रत्येक मूडसाठी परफेक्ट म्युझिक सोबत ऐका धमाल गप्पा आणि भन्नाट किस्से, एक खास शो मूड्स अँड म्युझिक आरजे शुभांगी सोबत दर बुधवारी सकाळी 10:30 आणि पुनःप्रसारण सायंकाळी 6:30. सो डोंट फॉरगेट टू लिसन मूड्स अँड म्युझिक विथ आरजे शुभांगी ओनली ऑन रेडिओ 1 भावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग.

श्रोते हो, तुमच्या प्रत्येक मूड साठी परफेक्ट म्युझिक सोबत ऐका धमाल गप्पा आणि भन्नाट किस्से, एक खास शो मूड्स अँड म्युझिक आरजे शुभांगी सोबत दर बुधवारी सकाळी 10:30 आणि पुनःप्रसारण सायंकाळी 6:30. सो डोंट फॉरगेट टू लिसन मूड्स अँड म्युझिक विथ आरजे शुभांगी ओनली ऑन रेडिओ 1 भवन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग.

श्रोते हो, तुमच्या प्रत्येक मूड साठी परफेक्ट म्युझिक सोबत ऐका धमाल गप्पा आणि भन्नाट किस्से, एक खास शो मूड्स अँड म्युझिक आरजे शुभांगी सोबत दर बुधवारी सकाळी 10:30 आणि पुनःप्रसारण सायंकाळी 6:30. सो डोंट फॉरगेट टू लिसन मूड्स अँड म्युझिक विथ आरजे शुभांगी ओनली ऑन रेडिओ 1 भावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग.

श्रोत्यांनो, तुमच्या प्रत्येक मूड साठी परफेक्ट म्युझिक सोबत ऐका धमाल गप्पा आणि भन्नाट किस्से, एक खास शो मूड्स अँड म्युझिक आरजे शुभांगी सोबत दर बुधवारी सकाळी 10:30 आणि पुनःप्रसारण सायंकाळी 6:30. सो डोंट फॉरगेट टू लिसन मूड्स अँड म्युझिक विथ आरजे शुभांगी ओनली ऑन रेडिओ 1 भावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग.

सारखे पीजी कोर्सेस तसेच एमसीए इंटिग्रेटेड बीबीए एमबीए बीएमएस बीसीए सारखे यूजी कोर्सेस साठी प्रवेश सुरू. सोबतच 100% ट्रेनिंग अँड प्लेसमेंट असिस्टन्स. उत्तर महाराष्ट्रातील बेस्ट इन्स्टिट्यूट अवॉर्ड ने सन्मानित कॉलेज इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च, जिल्हा उद्योग केंद्रामागे जळगाव.

0: उठा। करिअरची योग्य सुरुवात म्हणजेच उज्ज्वल भविष्याची पहाट, म्हणून आता आपल्या करिअरची योग्य सुरुवात करा केसी इज ऑटोनॉमस इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्चच्या विविध करिअर ओरिएंटेड कोर्सेसनी।
1: एमबीए, एम

0: आजवर हजारो विद्यार्थ्यांचे यशस्वी करिअर घडवणारे 100% ट्रेनिंग अँड प्लेसमेंट असिस्टन्स करणारे उत्तर महाराष्ट्रातील बेस्ट इन्स्टिट्यूट अवॉर्डने सन्मानित कॉलेज केसेस ऑटोनॉमस इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च, जे आहे विद्यार्थ्यांचे उज्ज्वल भविष्य घडवणारे प्लॅटफॉर्म.
1: अशा या उज्ज्वल भविष्य देणाऱ्या कॉलेज मध्ये प्रवेश सुरू आहे. MBA, MCA सारखे PG कोर्सेस, तसेच BBA, BMS, BCA सारखे UG कोर्सेस, सोबतच MCA इंटिग्रेटेड प्रोग्राम अशा अनेक डिमांडिंग कोर्सेस साठी तेव्हा आजच प्रवेश घ्या आणि आपले फ्युचर सिक्युअर व ब्राइट करा. विजिट करा NAC A ग्रेड अँड MBA फॉर MBA प्रोग्राम, इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च, जिल्हा उद्योग केंद्र मागे, जळगाव.
2: नमस्कार श्रोते हो, आपण ट्यून केलंय रेडिओ मन भावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग आरजे शुभांगी सोबत आजच्या ओल्ड इज गोल्ड या कार्यक्रमात आपलं स्वागत. ओल्ड इज गोल्ड मध्ये आज आपण ऐकणार आहोत एक सुरेल प्रवास. गीतकार मजरूह सुलतानपुरी हे भारतीय चित्रपटसृष्टीतील एक असं नाव ज्यांनी आपल्या लेखणीनं जवळपास 6 दशकं रसिकांच्या मनावर राज्य केलं. त्यांचीच काही विशेष गाणी आता आपण ऐकूया. मजरूह सुलतानपुरी यांचं पूर्ण नाव असरार उल हसन खान, जन्म 1 ऑक्टोबर 1919, प्रसिद्ध उर्दू कवी आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील महान गीतकार. मजरूह साहेबांनी सुरुवातीला हकीम होण्याचं शिक्षण घेतलं होतं, म्हणजेच डॉक्टर होण्याचं शिक्षण त्यांनी घेतलेलं, मात्र त्यांना कवितेची ओढ लागली आणि त्यांनी डॉक्टरकी सोडून साहित्याकडे वळण्याचा निर्णय घेतला. 1946 शहाजहाँ या चित्रपटातून त्यांनी गीतकार म्हणून आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली. या चित्रपटातलं जब दिल ही टूट गया हे गाणं प्रचंड गाजलं आणि मजरूह सुलतानपुरी हे नाव घराघरात पोहोचलं. त्यांची सर्वात मोठी खासियत म्हणजे त्यांनी बदलत्या काळासोबत स्वतःला बदललं. 50 दशकातील शास्त्रीय संगीतावर आधारित गाणी असोत किंवा 70 दशकातील आर.डी. बर्मन यांची रॉक गाणी असोत किंवा 90 दशकातील पहला नशा सारखी रोमॅन्टिक गाणी असो, त्यांनी प्रत्येक पिढीच्या भावनांना शब्द दिले. मजरूह सुलतानपुरी हे चित्रपटसृष्टीतील सर्वोच्च सन्मानानं सन्मानित झालेले पहिले गीतकार होते. त्यांचे काही गाजलेले चित्रपट म्हणजे CID, चलती का नाम गाडी, तीसरी मंजिल, पाकीजा, यादों की बारात, जो जिता वही सिकंदर. थोडक्यात सांगायचं तर मजरूह सुलतानपुरी हे शब्दांचे असे जादूगार होते ज्यांनी विरह, प्रेम, मैत्री आणि सामाजिक जाणीव या सर्व छटांना आपल्या गीतातूनच अजरामर केलं. रसिक हो, आपण ऐकताय रेडिओ मनभावन 90.8 FM आरजे शुभांगी सोबत. ज्यांच्या शब्दांनी बॉलिवूडचा सुवर्णकाळ सजला, ज्यांनी कधी विरहाच्या वेदना मांडल्या तर कधी प्रेमाचा हळुवार ओलावा, असे थोर गीतकार मजरूह सुलतानपुरी यांच्या गीतांची मैफिल घेऊन मी आज आली आहे ओल्ड इज गोल्डमध्ये. साध्या शब्दातून खोल अर्थ सांगण्याची त्यांची कला आजही आपल्याला मंत्रमुग्ध करते. चला तर मग सुरू करूया हा सुरेल प्रवास. सुरुवातीला ऐकूया गाणं इन्ही लोगोने ले लीना दुपट्टा मेरा, चित्रपट पाकीजा, गायिका लता मंगेशकर. मजरूह साहेबांनी या गाण्यातून लखनवी नजाकत शब्दात उतरवली आहे. हे गाणं आजही तितकंच फ्रेश आणि एव्हरग्रीन वाटतं.

यादव की बारात या चित्रपटातलं मोहम्मद रफी आणि आशा भोसले यांनी गायलेलं हे गाणं आता आपण ऐकूया. आर डी बर्मन आणि मजरूह सुलतानपुरी या जोडीचं हे आयकॉनिक सॉन्ग, हे एक एव्हरग्रीन रोमॅन्टिक गाणं मानलं जातं.

0: आपण ट्यून केलं आहे रेडिओ मनभावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग. आपलं खानदेश, आपली माणसं.
1: यानंतर पापा कहते है बड़ा नाम करेगा, कयामत से कयामत तक चित्रपटातलं उदित नारायण यांनी गायलेलं हे गाणं नव्या पिढीसाठी मजरूह सुलतानपुरी यांनी किती तरुण विचार मांडलेत बघा ना या गाण्यातून. त्याचंच हे उत्तम उदाहरण म्हणायला हवं. या गाण्याने उदित नारायण यांना नवी ओळख दिली.

0: आपण ट्यून केलं आहे रेडिओ मनभावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग. आपला खानदेश, आपली माणसं.
1: आराधना चित्रपटातलं किशोर कुमार यांनी गायलेलं हे गाणं आता आपण ऐकूया. या गाण्याबद्दल सांगायचं झालं तर या गाण्यातली शब्दांची गुंफण आणि किशोरदांचा आवाज यामुळे हे गाणं भारतीय चित्रपटसृष्टीतील सर्वात लोकप्रिय गाण्यांपैकी एक ठरलं. ऐकूया हे खास गाणं.

0: Sena.
1: Tune in anywhere. Radio Man Bhavan 90.8 FM. Always at the chain.
2: यानंतर ओल्ड इज गोल्ड मध्ये चलती का नाम गाडी या चित्रपटातलं किशोर कुमार यांनी गायलेलं हे गीत आता आपण ऐकूया. ओल्ड इज गोल्ड मध्ये आपण ऐकत आहोत गीतकार मजरूह सुलतानपुरी यांचा सुरेल प्रवास. एक अतिशय मजेशीर आणि खट्याळ असं हे गाणं पावसाच्या पार्श्वभूमीवर शब्दांची जादू मजरूह साहेबांनी उत्तम या गाण्यातून साधलेली आहे.
3: सोती रातों में जागी.

यानंतर ओल्ड इज गोल्डमध्ये राजेश खन्ना यांच्यावर चित्रित झालेलं हे गाणं आजही प्रेमी युगलांच्या ओठावर असतं. ऐकूया हे खास गाणं, मेरे जीवन साथी या चित्रपटातलं किशोर कुमार यांनी गायलेलं.

0: Tune in anywhere. Radio Man Bhavan 90.8 FM. Always heart touching.
1: श्रोते हो, शब्दांचा प्रवास इथेच थांबत नाही, कारण मजरूह सुलतानपुरी यांची गाणी काळाच्या पलीकडे जाणारी आहेत. त्यांनी 5 दशकांहून अधिक काळ आपल्या लेखणीने चित्रपट सृष्टीला समृद्ध केलं. त्यांच्या या आठवणींना उजाळा देत आजची ही मैफल अशीच रंगतदार करूया. यानंतर ऐकूया आर पार या चित्रपटातलं गीता दत्त यांनी गायलेलं हे खास गाणं. गुरुदत्त यांच्या चित्रपटातील हे क्लासिक गाणं आजही ताल धरायला लावतं.

0: यानंतर ओल्ड इज गोल्डमध्ये ऐकूया विनोद आणि प्रेम यांचा सुंदर संगम या गाण्याच्या शब्दात दिसतो. ते म्हणजे चलती का नाम गाडी या चित्रपटातलं हाल कैसा है जनाब का हे गाणं किशोर कुमार आणि आशा भोसले यांच्या आवाजात.
1: क्या ख्याल है आपका

0: नमस्कार, मी आहे पुष्कर श्रोत्री आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ मनभावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग।
1: यानंतर ऐकूया पिया तू अब तो आजा, कारवा चित्रपटातलं आशा भोसले यांनी गायलेलं हे गाणं हे कॅबरेट सॉन्ग असून मजरूह साहेबांनी यात पाश्चात्य ढब आणली।

देखो देखो वो आ गया।

0: आपण ट्यून केलं आहे रेडिओ मनभावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग. आपलं खानदेश, आपली माणसं.
1: यानंतर ओल्ड इज गोल्ड या कार्यक्रमात ऐकूया शम्मी कपूर यांची ऊर्जा आणि मजरूह सुलतानपुरी यांचे शब्द. यामुळं हे गाणं विशेष गाजलं. ते गाणं म्हणजे दिवाना मुझसा नाही, चित्रपट तिसरी मंजिल, गायक कलाकार मोहम्मद रफी.
2: दीवाना

श्रोते हो, आपण ट्यून केलंय रेडिओ मनभावन 90.8 FM आरजे शुभांगी सोबत ओल्ड इज गोल्ड. आर डी बर्मन यांच्या संगीतानं सजलेलं हे एक अत्यंत एनर्जेटिक गाणं. चित्रपट द ट्रेन, गायक कलाकार मोहम्मद रफी.

यानंतर आता आपण ऐकणार आहोत नौशाद साहेबांच्या संगीतातील हे गाणं शास्त्रीय सुरांवर आधारित असलेलं बैजू बावरा या चित्रपटातलं बचपन की मोहब्बत आपल्या स्वरांनी स्वरबद्ध केलंय लता मंगेशकर यांनी.

यानंतर मिलन चित्रपटातलं मुकेश आणि लता मंगेशकर यांनी स्वरबद्ध केलेलं हे खास गाणं तुमच्यासाठी. ग्रामीण भाषेचा आणि निसर्गाचा सुंदर वापर या गाण्यात केलेला आपल्याला दिसतो. ऐकूया हे खास गाणं.

पवन करे शोर। अरे बाबा शोर नहीं, शोर शोर शोर।

मित्रांनो, ओल्ड इज गोल्ड या कार्यक्रमात आता आपण ऐकूया ज्वेल थीप चित्रपटातलं आशा भोसले यांनी गायलेलं हे गाणं. या गाण्यातून एक वेगळ्या प्रकारचा गूढपणा आणि मोहकता जाणवते.

आपण ऐकत आहात रेडिओ मनभावन 90.8 FM आरजे शुभंगी सोबत. तर रसिक हो, गीतकार मजरूह सुलतानपुरी यांची ही गाणी, यांचा हा सुरेल प्रवास आपण ऐकतोय. त्यांच्या लेखणीत अशी जादू होती की ती प्रत्येक पिढीला आपलीशी वाटते, मग ती 50च्या दशकातली शास्त्रीय गाणी असोत किंवा 90च्या दशकातली पहला नशा. त्यांच्या शब्दांनी भारतीय संगीत विश्व अधिक समृद्ध केलं. यानंतर या कार्यक्रमात आता आपण ऐकूया शम्मी कपूर यांचा डान्स आणि आर डी बर्मन यांचं संगीत, याचा हा धमाका आहे. मजरूह साहेबांनी या गाण्यात अशा शब्दांची रचना केली आहे जे आजही क्लब गाण्यांमध्ये आघाडीवर आहे. गायक कलाकार मोहम्मद रफी आणि आशा भोसले.

श्रोते हो, मैत्री आणि त्यागाची ही गाथा आहे. या गाण्यासाठी मजरूह साहेबांना फिल्मफेअरचा सर्वोत्कृष्ट गीतकार हा पुरस्कार मिळाला होता. हे गाणं आजही काळजाला भिडतं. ते म्हणजे दोस्ती या चित्रपटातलं मोहम्मद रफी यांनी गायलेलं चाहूंगा मैं तुझे सांज सवेरे.

यानंतर आता आपण ऐकूया यादो की बारात या चित्रपटातलं किशोर कुमार आणि आशा भोसले यांनी गायलेलं गाणं. हे एक हाय एनर्जी सॉन्ग आहे. आर डी बर्मन आणि मजरूह सुलतानपुरी या जोडीनं या गाण्यातून एक नवा ट्रेंड सेट केला होता, जो आजही रिमिक्सच्या जगात तितकाच लोकप्रिय आहे.

0: नमस्कार, मी आहे पुष्कर श्रोत्री आणि आपण ट्यून केलं आहे रेडिओ मन भावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग।
1: नमक हलाल या चित्रपटामधलं गीत आता आपण ऐकणार आहोत। हे गीत गायलं आहे किशोर कुमार आणि सहकाऱ्यांनी। अंजान यांच्या गीताला संगीत आहे बप्पी लहिरी यांचं।

0: Tune in anywhere. Radio Man Bhavan 90.8 FM. Always heart touching.
1: करिअरची योग्य सुरुवात म्हणजेच उज्ज्वल भविष्याची पहाट. म्हणून आता आपल्या करिअरची योग्य सुरुवात करा. केसी इज ऑटोनॉमस इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्चच्या विविध करिअर ओरिएंटेड कोर्सेसनी
2: MBA, MCA सारखे PG कोर्सेस तसेच MCA इंटिग्रेटेड BBA, MBA, BMS, BCA सारखे UG कोर्सेस साठी प्रवेश सुरू. सोबतच 100% ट्रेनिंग अँड प्लेसमेंट असिस्टन्स. उत्तर महाराष्ट्रातील बेस्ट इन्स्टिट्यूट अवॉर्ड ने सन्मानित कॉलेज इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च, जिल्हा उद्योग केंद्रा मागे जळगाव.
3: सनम तेरी कसम या चित्रपटामधलं किशोर कुमार यांनी गायलेलं गीत आता ऐकणार आहोत. शब्दरचना गुलशन बावरा यांची, संगीतकार राहुल देव वर्मन.

0: आजवर हजारो विद्यार्थ्यांचे यशस्वी करिअर घडवणारे 100% ट्रेनिंग अँड प्लेसमेंट असिस्टन्स करणारे उत्तर महाराष्ट्रातील बेस्ट इन्स्टिट्यूट अवॉर्डने सन्मानित कॉलेज केसेस ऑटोनॉमस इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च, जे आहे विद्यार्थ्यांचे उज्ज्वल भविष्य घडविणारे प्लॅटफॉर्म.
1: अशा या उज्ज्वल भविष्य देणाऱ्या कॉलेज मध्ये प्रवेश सुरू आहे. MBA, MCA सारखे PG कोर्सेस, तसेच BBA, BMS, BCA सारखे UG कोर्सेस, सोबतच MCA इंटिग्रेटेड प्रोग्राम अशा अनेक डिमांडिंग कोर्सेस साठी तेव्हा आजच प्रवेश घ्या आणि आपले फ्युचर सिक्युअर व ब्राइट करा. विजिट करा NAC A ग्रेड अँड MBA फॉर MBA प्रोग्राम, इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च, जिल्हा उद्योग केंद्रामागे, जळगाव.

ऐकूया ये वादा रहा या चित्रपटामधलं किशोर कुमार यांनी गायलेलं गुलशन बावरा यांचं गीत. संगीतकार राहुल देव बर्मन.

रेडियो मन भवन 90.8 एफएम ऑलवेज हार्ट टचिंग। श्रोते हो नमस्कार, आपण ट्यून केले रेडिओ मन भवन 90.8 एफएम ऑलवेज हार्ट टचिंग। मी आरजे शुभांगी। ओल्ड इज गोल्डच्या आजच्या विशेष भागात तुम्हा सर्व रसिक श्रोतांचं मनपूर्वक स्वागत। आजचा भाग एका अशा अवलियाला समर्पित आहे ज्याने आपल्या शब्दांनी शब्दांच्या पलीकडचं जग आपल्याला दाखवलं। चित्रपट सृष्टीतील एक असं नाव ज्यांच्या लेखणीत कधी पावसाचा सुगंध असतो तर कधी जुन्या आठवणींचा ओलावा। हो, आपण बोलतोय शब्दांचे जादूगार गुलजार साहेबांबद्दल। त्यांचे शब्द म्हणजे केवळ गाणी नसून ते जगण्याचे अनुभव आहेत। चला तर मग सुरू करूया गुलजार साहेबांच्या सदाबहार गाण्यांचा हा सुरेल प्रवास, ओल्ड इज गोल्ड, फक्त आणि फक्त रेडिओ मन भवन 90.8 एफएम वर। श्रोते हो, कधी कधी दोन माणसं एकमेकांपासून वेगळी होतात पण त्यांच्यातील आठवणी मात्र कधीच पुसल्या जात नाहीत। अशाच एका प्रवासात एकमेकांना भेटलेल्या जोडप्याची ही आर्तहाक। या गाण्यामागची गोष्ट अशी, या चित्रपटात अभिनेत्री सुचित्रा सेन यांचा लुक तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्याशी मिळता जुळता होता, ज्यामुळे चित्रपट वादात सापडला होता। या गाण्यातील एक ओळ, अगर आप शायर न होते तो बडे ही ऑर्डिनरी होते, ही प्रत्यक्ष गुलजार यांच्या पत्नी राखी यांनी त्यांना म्हटली होती, जी गुलजार यांनी संवादात वापरली। तर आज आपण आता सुरुवातीला ऐकणार आहोत आंधी चित्रपटातलं हे गीत। गायक कलाकार लता मंगेशकर आणि किशोर कुमार, संगीतकार आर डी बर्मन।

0: Tune in anywhere. Radio Man Bhavan 90.8 FM. Always heart touching.
1: ओल्ड इज गोल्ड कार्यक्रमात आपण ऐकत आहात शब्दांचे जादूगार गुलजार साहेब यांची गीत तुझसे नाराज नही जिंदगी. गायक कलाकार लता मंगेशकर, अनुप घोषाल, संगीतकार आर डी बर्मन. श्रोते हो, आयुष्य आपल्यासमोर अनेक पेच उभं करत असतं. कधी ते आपल्याला रडवतं तर कधी हसवतं, पण शेवटी आपण आयुष्यावर रागवू शकत नाही, कारण तेच आपल्याला जगण्याची संधी देतं. तुझसे नाराज नही जिंदगी या गाण्याचे दोन भाग आहेत. अनुप घोषाल यांनी गायलेलं गाणं वडिलांच्या हतबलतेचं चित्रण करतं, तर लता दीदींचं गाणं एका स्त्रीच्या वेदनेचं चित्रण करतं, जिला पतीच्या विवाहबाह्य संबंधातून जन्मलेल्या मुलाचा स्वीकार करायचा असतो. ऐकूया हे खास गाणं.

0: स्वरा आपण ट्यून केले रेडिओ मन भावन 90.8 FM ऑलवेज हार्ट टचिंग.
1: यानंतर गोलमाल या चित्रपटातलं किशोर कुमार यांनी गायलेलं आणि आर डी बर्मन यांनी संगीतबद्ध केलेलं हे पुढचं गाणं आने वाला पल जाने वाला है. खरंय, वर्तमान हेच सर्वात मोठं सत्य आहे. जो क्षण आता आहे तो पुढच्या क्षणी आठवण बनणार आहे. चला तर मग या क्षणाला भरभरून जगूया. हे गाणं एका विनोदी चित्रपटात असून सुद्धा अतिशय खोल अर्थ देऊन जात असतं. अमोल पालेकर आणि बिंदिया गोस्वामी यांच्यावर चित्रित झालेल्या या गाण्याला 1980 फिल्मफेअरचा सर्वोत्कृष्ट गीतकाराचा पुरस्कार मिळाला होता.
2: कुछ नहीं ठहरता ना पंचम, कभी भी कहीं भी, ना तुम ठहरे ना मैं ही रुकूंगा. मैं क्या बताऊं कि बहता दरिया जब आ रहा था तो जा रहा था.

0: ट्यून इन एनीवेयर रेडियो मन भवन 90.8 एफएम ऑलवेज हार्ट टचिंग।
1: श्रोते हो, आपण ट्यून केलंय रेडिओ मनभावन 90.8 एफएम ओल्ड इज गोल्डमध्ये आर्ज शुभांगी सोबत। यानंतर आता ऐकूया मुसाफिर हूं यारो, गायक कलाकार किशोर कुमार, संगीतकार आर डी बर्मन। ज्यांचं घर नाही आणि पत्ता नाही, तरीही ज्यांच्या पावलात जग जिंकण्याची जिद्द आहे, अशा भटक्या आत्म्यांचं हे गाणं म्हणायला हवं असं म्हटलं जातं की जेव्हा गुलजार, किशोर कुमार आणि आर डी बर्मन मुंबईला कारने प्रवास करत होते तेव्हा प्रवासातच या गाण्याची चाल आणि शब्द सुचले होते। म्हणूनच यात प्रवासाचा तो वेग आणि ताजेपणा सुद्धा जाणवतो। तेव्हा ऐकूया हे छानसं गाणं।

0: काय मी आर्जस्वरा आपण ठेवून गेलंय रेडिओ मनभावन 90.8 FM ऑलवेज हार्ट टचिंग.
1: श्रोते हो, काही गाणी कविता असतात तर काही कविताच गाणी बनतात. यमक नसलेल्या शब्दांनाही संगीत कसं लाभू शकतं याचा हा एक उत्तम नमुना ते गाणं म्हणजे मेरा कुछ सामान, इजाजत चित्रपटातलं आशा भोसले यांनी गायलेलं आणि आर डी बर्मन यांनी संगीतबद्ध केलेलं हे खास गाणं. जेव्हा गुलजार यांनी हे नॉन रायमिंग गाणं आर डी बर्मन यांना दाखवलं तेव्हा ते मजेशीरपणे म्हणाले, उद्या तुम्हाला वर्तमानपत्राची हेडलाईन आणून देशील आणि त्यावरही संगीत द्यायला लावशील, हे काय गाणं आहे मेरा कुछ सामान, तुम्हारे पास पडा है वगैरे वगैरे. पण आशाताईंनी ते गाणं गुणगुणायला असहज सुरुवात केली आणि अवघ्या 15 मिनिटात पंचमदांनी त्याची चाल तयार केली होती. ऐकूया हे सुंदरसं गाणं.

वन ऑफ द मोस्ट ब्यूटिफुल सॉन्ग्स। नाम गुम जाएगा, चेहरा ये बदल जाएगा, मेरी आवाज ही पहचान है अगर याद रहे। चेहरा बदलेल, नाव पुसलं जाईल, पण जो आवाज मनाचा ठाव घेतो तो कायमस्वरूपी आपली ओळख बनतो। मेरी आवाज ही पहचान है ही ओळ गुलजार यांनी खास लता दीदींसाठी लिहिली होती। आज ही ओळ लता मंगेशकर यांच्या आवाजाची जागतिक ओळख बनली आहे।

किशोर कुमार आणि लता मंगेशकर यांनी गायलेलं, आर डी बर्मन यांनी संगीतबद्ध केलेलं हे सुंदर गाणं घर या चित्रपटातलं. डोळे मनाचा आरसा असतात आणि ओठांनी जे सांगता येत नाही ते कधी कधी डोळे सांगून जात असतात, हो ना? अशाच गूढ डोळ्यांवर भाष्य करणारं हे गाणं. गुलजार यांनी हे गाणं रेखा आणि विनोद मेहरा यांच्यावर चित्रित केलं होतं. या गाण्यातल्या शब्दांची गुंफण इतकी तरल आहे ना की आजही हे गाणं रोमॅन्टिक गाण्यांच्या यादीत अव्वल स्थानी असतं.

श्रोते हो, आपण ऐकत आहात रेडिओ मनभावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग, ओल्ड इज गोल्ड, आरजे शुभांगी सोबत। श्रोते हो, यानंतर या कार्यक्रमात आपण ऐकूया खुशबू या चित्रपटातलं किशोर कुमार यांनी गायलेलं, आर डी बर्मन यांनी संगीतबद्ध केलेलं ओ मांझी रे हे गाणं। जीवन ही एक नदी आहे आणि आपण तिचे नावाडी। किनारा कुठे आहे हे कुणालाच ठाऊक नाही आहे, पण प्रवाह आपल्याला पुढे घेऊन जात असतो। हे गाणं किशोरदांच्या सर्वात गंभीर आणि प्रभावी गाण्यांपैकी एक मानलं जातं। या गाण्याने हे सिद्ध केलं की किशोर कुमार केवळ चंचल गाणीच नाही, तर अत्यंत गहन भाव असलेली गाणीही तितक्याच ताकदीनं गाऊ शकत असत। सुंदर असं गाणं खास तुमच्यासाठी।

श्रोते हो, आपण ऐकत आहात गुलजार यांची गाणी. यानंतर मौसम या चित्रपटातलं भूपिंदर सिंग आणि लता मंगेशकर यांनी गायलेलं दिल ढूंढता है, संगीतकार मदन मोहन. धकाधकीच्या आयुष्यात जेव्हा मन थकतं तेव्हा ते पुन्हा त्या निवांत क्षणांकडे वळतं जिथं केवळ शांतता आणि आपली प्रिय व्यक्ती असते. या गाण्याच्या सुरुवातीच्या ओळी प्रसिद्ध कवी मिर्झा गालिब यांच्या शेरावरून घेतलेल्या आहेत. गुलजार यांनी गालिब यांच्या कल्पनेला पुढे नेत आधुनिक काळातील विरहाची जोड दिली आहे.

आपण ऐकत आहात रेडिओ मनभावन 90.8 FM. मी आहे तुमची आरजे शुभांगी. मित्रांनो, गुलजार साहेब म्हटलं की आपल्याला वाटतं फक्त पाऊस, चहा आणि विरह आणि ते प्रेम. पण थांबा, गुलजार साहेब जेव्हा मूडमध्ये असतात ना, तेव्हा ते असे काही शब्द खेळवतात की ऐकणारा म्हणतो बॉस हे फक्त यांनाच सुचू शकतं. चला तर मग आज थोडा मूड बदलूया, गुलजार साहेबांच्या वेगवेगळ्या गाण्यांचा आस्वाद घेऊया. आता ऐकूया पडोसन चित्रपटातलं किशोर कुमार मन्नाडे यांनी गायलेलं हे सुंदर गाणं. आर डी बर्मन यांनी संगीतबद्ध केलं आहे. चला आता एक म्युझिकल वॉर करूया, साऊथ विरुद्ध नॉर्थ, मन्नाडे विरुद्ध किशोरदा. या सगळ्यांच्या मध्ये अडकलेले आपले मास्टरजी महमूद, हसून हसून पोट दुखेल तुमचं हे नक्की. हे गाणं म्हणजे भारतीय सिनेसृष्टीतील एक कल्ट क्लासिक आहे. गुलजार यांनी या गाण्याच्या सिच्युएशनसाठी जे मुकाबला स्टाईल संवाद आणि शब्द दिलेत, त्याने या गाण्याला एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवलं आहे.

ಎ ಕಚತುರ ನಾರ ಅಮ ಜೋಡ.

यानंतर ऐकूया मासूम चित्रपटातलं भूपिंदर सिंग आणि सुरेश वाडकर यांनी गायलेलं हे खास गाणं, हुजूर इसकदर भी ना इतरा के चलिए. हे गाणं खऱ्या अर्थानं गझल कव्वालीचा फ्युजन आहे. नसरुद्दीन शाह आणि राज बब्बर यांच्यावर चित्रित झालेलं हे गाणं आजही पार्टीची शान ठरतं.

श्रोते हो, आपण ट्यून केलंय रेडिओ मनभावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग आरती शुभांगी सोबत. गुलजार साहेबांच्या लेखणीतून उतरलेली गाणी म्हणजे साधे शब्द नाहीत, तर त्या जिवंत भावना असतात. ओल्ड इज गोल्ड मध्ये अनेक गाणी आज आपण त्यांची ऐकणार आहोत. यानंतर ऐकूया तेरे बिना जिया जायना, गायिका लता मंगेशकर, संगीतकार आर डी बर्मन. श्रोते हो, कधी कधी घर अगदी भरलेलं असतं, माणसं आजूबाजूला असतात, पण एका खास व्यक्तीशिवाय ते घर घर वाटत नाही. रेखाजींच्या डोळ्यातली ती ओढ आणि गुलजार साहेबांचे हे शब्द ऐकूया, मनाला स्पर्श करणारं हे गाणं. आणि हो, या गाण्यात गुलजार यांनी जिया शब्दाचा वापर इतक्या नजाकतीनं केलाय की लता दिदींच्या आवाजात तो थेट काळजाला भिडतो. हे गाणं आजही प्रत्येक होमसिक व्यक्तीचं लाडकं गाणं ठरतं.

श्रोते हो, जळगावच्या रस्त्यांवरून फिरताना किंवा आयुष्याच्या प्रवासात आपण सगळेच मुसाफिर आहोत, हो ना? ज्याचं घर नाही आणि ठिकाणही नाही अशा एका मुक्त मुसाफिराचं हे गाणं. चला, किशोरदांच्या या सफरीत सामील होऊया. असं म्हटलं जातं की हे गाणं रेकॉर्ड करताना किशोर कुमार इतके मूडमध्ये होते की त्यांनी अनेक ओळी त्यांच्या स्वतःच्या स्टाईलमध्येच इम्प्रूवाइज केल्या होत्या, ज्या गुलजार साहेबांना प्रचंड आवडलेल्या.

संगीतकार राजेश रोशन. मंडळी, सध्याच्या धावपळीच्या युगात आपण खूप गोष्टींच्या मागे धावतोय, पण खरं सुख कशात आहे? जे आहे त्यात समाधान मानण्यात. खट्ट्या मिठ्या आठवणींना उजाळा देणारं हे अतिशय पॉझिटिव्ह गाणं. गुलजार यांनी हे गाणं एका मध्यमवर्गीय कुटुंबाच्या रोजच्या संघर्षाला आणि आनंदाला डोळ्यासमोर ठेवून लिहिलेलं होतं. या गाण्यामुळेच मिडल क्लास हॅपीनेस ही संकल्पना पडद्यावर अजरामर झाली. श्रोते हो, कार्यक्रमात यानंतर ऐकूया बंदिनी चित्रपटातलं लता मंगेशकर यांनी गायलेलं, संगीतकार एस डी वर्मन, मोरा गोरा अंग लैले. थोडं आणखी मागे जाऊया, 1963 वर्ष. गुलजार साहेबांनी सिनेसृष्टीत पाऊल ठेवलं ते या पहिल्या गाण्याने. एका तरुणीच्या मनातलं काहूर आणि चंद्राच्या प्रकाशाची उपमा, वा वा, काय सुंदर, काय दर्जा आणि काय तिलेखणी, खरंच अप्रतिम.

हे गुलजार साहेबांनी लिहिलेलं सर्वात पहिलं गाणं होतं. दिग्दर्शक बिमल रॉय यांना एका गाण्यासाठी नवीन कवी हवा होता आणि गुलजार यांनी या संधीचं असं सोनं केलं की त्यानंतर त्यांनी कधीच मागे वळून पाहिलं नाही.

श्रोते हो, आपण ट्यून केलंय रेडिओ मनभावन 90.8 FM ओल्ड इज गोल्ड मध्ये आरजे शुभांगी सोबत. यानंतर आंधी चित्रपटातलं हे सुंदर गाणं तुम आ गए हो नूर आ गया है, किशोर कुमार आणि लता मंगेशकर, संगीतकार आर डी बर्मन. श्रोते हो, तुमच्या आयुष्यात अशी एखादी व्यक्ती आहे का जिच्या येण्यानं सगळं वातावरण उजळून निघतं? नसेल तर हे गाणं ऐका, तुम्हाला त्या व्यक्तीची नक्की आठवण येईल. संजीव कुमार आणि सुचित्रा सेन यांची ती मॅच्युअर केमिस्ट्री आणि हे अजरामर गाणं. आंधी चित्रपटातली सगळीच गाणी सुंदर आहेत आणि तसंच राजकीय पार्श्वभूमीवर असली तरी गुलजार यांनी त्यातली प्रेमभावना इतकी जिवंत ठेवली की ती गाणी आजही तितकीच रोमॅन्टिक वाटतात. हो ना?

0: स्वर आपण ट्यून केलंय रेडिओ मन भावन 90.8 FM ऑलवेज हार्ट टचिंग।
1: श्रोते हो, गुलजार साहेबांची गाणी म्हणजे जणू शब्दांचा पाऊस, जो भिजवत नाही तर मनाला ओलावा देऊन जातो। आपण ऐकताय रेडिओ मन भावन 90.8 FM आरजे शुभांगी सोबत। श्रोते हो, तुम्हाला हा कार्यक्रम कसा वाटला आणि यामधील सर्वात जास्त आवडलेलं गाणं कुठलं तेही आम्हाला जरूर कळवा। तुमचे अभिप्राय, तुमचं मत नक्कीच आमच्यासाठी महत्वाचे आहेत। आमचा व्हॉट्सअप क्रमांक आहे 9284994433। या क्रमांकावर नक्की संपर्क साधा आणि तुम्हाला कार्यक्रम कसा वाटला नक्की कळवा। पुन्हा भेटूया पुढच्या कार्यक्रमात। तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ मनभावन 90.8 FM ऑलवेज हार्ट टचिंग आरजे शुभांगी सोबत।
2: Radio Manbhavan 90.8 FM always half touching।

श्रोते हो, तुमच्या प्रत्येक मूड साठी परफेक्ट म्युझिक सोबत ऐका धमाल गप्पा आणि भन्नाट किस्से, एक खास शो मूड्स अँड म्युझिक आरजे शुभांगी सोबत दर बुधवारी सकाळी 10:30 आणि पुनःप्रसारण सायंकाळी 6:30. सो डोंट फॉरगेट टू लिसन मूड्स अँड म्युझिक विथ आरजे शुभांगी ओनली ऑन रेडिओ 1 भावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग.

श्रोते हो, तुमच्या प्रत्येक मूड साठी परफेक्ट म्युझिक सोबत ऐका धमाल गप्पा आणि भन्नाट किस्से, एक खास शो मूड्स अँड म्युझिक आरजे शुभांगी सोबत दर बुधवारी सकाळी 10:30 आणि पुनःप्रसारण सायंकाळी 6:30. सो डोंट फॉरगेट टू लिसन मूड्स अँड म्युझिक विथ आरजे शुभांगी ओनली ऑन रेडिओ 1 भावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग.

आपण ट्यून केलं आहे रेडिओ मनभावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग, आपलं खानदेश, आपली माणसं.

श्रोते हो, तुमच्या प्रत्येक मूड साठी परफेक्ट म्युझिक सोबत ऐका धमाल गप्पा आणि भन्नाट किस्से, एक खास शो मूड्स अँड म्युझिक आरजे शुभांगी सोबत दर बुधवारी सकाळी 10:30 आणि पुनःप्रसारण सायंकाळी 6:30. सो डोंट फॉरगेट टू लिसन मूड्स अँड म्युझिक विथ आरजे शुभांगी ओनली ऑन रेडिओ 1 भावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग.

श्रोत्यांनो, तुमच्या प्रत्येक मूडसाठी परफेक्ट म्युझिक सोबत ऐका धमाल गप्पा आणि भन्नाट किस्से, एक खास शो मूड्स अँड म्युझिक आरजे शुभांगी सोबत दर बुधवारी सकाळी 10:30 आणि पुनःप्रसारण सायंकाळी 6:30. सो डोंट फॉरगेट टू लिसन मूड्स अँड म्युझिक विथ आरजे शुभांगी ओनली ऑन रेडिओ 1 भावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग.

0: करिअरची योग्य सुरुवात म्हणजेच उज्ज्वल भविष्याची पहाट. म्हणून आता आपल्या करिअरची योग्य सुरुवात करा केसी इज ऑटोनॉमस इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च च्या विविध करिअर ओरिएंटेड कोर्सेसने.
1: MBA, MCA सारखे PG कोर्सेस तसेच MCA इंटिग्रेटेड BBA, MBA, BMS, BCA सारखे UG कोर्सेस साठी प्रवेश सुरू. सोबतच 100% ट्रेनिंग अँड प्लेसमेंट असिस्टन्स. उत्तर महाराष्ट्रातील बेस्ट इन्स्टिट्यूट अवॉर्ड ने सन्मानित कॉलेज इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च, जिल्हा उद्योग केंद्रा मागे जळगाव.

0: आजवर हजारो विद्यार्थ्यांचे यशस्वी करिअर घडवणारे 100% ट्रेनिंग अँड प्लेसमेंट असिस्टन्स करणारे उत्तर महाराष्ट्रातील बेस्ट इन्स्टिट्यूट अवॉर्डने सन्मानित कॉलेज केसेस ऑटोनॉमस इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च, जे आहे विद्यार्थ्यांचे उज्ज्वल भविष्य घडवणारे प्लॅटफॉर्म.
1: अशा या उज्ज्वल भविष्य देणाऱ्या कॉलेज मध्ये प्रवेश सुरू आहे. MBA, MCA सारखे PG कोर्सेस, तसेच BBA, BMS, BCA सारखे UG कोर्सेस, सोबतच MCA इंटिग्रेटेड प्रोग्राम, अशा अनेक डिमांडिंग कोर्सेस साठी तेव्हा आजच प्रवेश घ्या आणि आपले फ्युचर सिक्युअर व ब्राइट करा. विजिट करा नेट ए ग्रेड अँड NBA फॉर MBA प्रोग्राम, इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च, जिल्हा उद्योग केंद्रामागे, जळगाव.

ಸೊಮೇಟಿಯಂ ಕೆಲೆ ರೇಡಿಯೋ ಮನ್ ಭವನ್ 90.8 FM ಆರ್ಜೆ ಶುಭಂಗಿ ಸೊಬತ್ ಆಲ್ವೇಸ್ ಹಾರ್ಟ್ ಟಚಿಂಗ್. श्रोतेहो तुमच्या प्रत्येक मूड साठी परफेक्ट म्युझिक सोबत ऐका धमाल गप्पा आणि भन्नाट किस्से, एक खास शो मूड्स अँड म्युझिक आर जे शुभांगी सोबत दर बुधवारी सकाळी 10:30 आणि पुनःप्रसारण सायंकाळी 6:30. सो डोंट फॉरगेट टू लिसन मूड्स अँड म्युझिक विथ आर जे शुभांगी ओनली ऑन रेडिओ मन भावन 90.8 FM ऑलवेज हार्ट टचिंग.

तुम्ही ट्यून केलंय रेडिओ मन भवन 90.8 FM RJ शुभांगी सोबत, ऑलवेज हार्ट टचिंग. ट्यून इन एनीवेअर रेडिओ मन भवन 90.8 FM.